रामकृष्ण हरी। बोलणं सर्वांना येत असतं, पण कुठे केव्हा आणि कसं बोलायचं हे अवगत करायला संयमाची जोड लागत असते। कोणाची जीभ बोलत असते तर कोणाची नियत बोलत असते, कोणाचा पैसा बोलत असतो आणि कोणाची वेळ बोलत असते, कोणाचं पद तर कोणाचा अधिकार। परंतु शेवटी परमात्म्यासमोर मात्र प्रत्येकाचं कर्मच बोलत असतं। रामकृष्ण हरी।

हो नमस्कार, आपण ऐकत आहात शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत। 16 जून हा दिवस जागतिक स्तरावर एका अत्यंत महत्वाच्या आणि दुर्मिळ जलचराविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी पाळला जातो। जागतिक समुद्री कासव दिन। महासागराची परिसंस्था इकोसिस्टम मरीन इकोसिस्टम निरोगी ठेवण्यात समुद्री कासवांचं योगदान खूप मोठं आहे। गेल्या काही वर्षात वाढणारे प्लास्टिक प्रदूषण आणि मानवी हस्तक्षेपामुळे या जीवांचं अस्तित्व धोक्यात आलंय। त्यांच्या संरक्षणासाठी आणि सागरी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आजचा दिवस जगभरात साजरा केला जातो। जयंती भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते डिस्को डान्सर म्हणून ओळखले जाणारे आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते मिथुन चक्रवर्ती यांचा आज जन्मदिवस। आपल्या अनोख्या अभिनय आणि नृत्यशैलीने त्यांनी चित्रपटसृष्टीवर अनेक दशकं राज्य केलंय। जव्वी मेट रॉकस्टार आणि तमाशासारखे संवेदनशील आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट देणारे बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अली यांचा आज जन्मदिवस। तर पुण्यतिथी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील थोर नेते कायदेतज्ञ आणि स्वराज पक्षाचे संस्थापक देशबंधू चित्तरंजन दास यांची आज पुण्यतिथी। नेताजी सुभाषचंद्र बोस यांना राजकारणात आणण्यात आणि त्यांना घडवण्यात त्यांचा मोठा वाटा होता। त्यांच्या देशभक्तीला वंदन करण्याचा आजचा हा दिवस। आणि आजची बोधकथा। एकदा एका नदीच्या काठावर एक तरुण खूप घाईघाईने काम करत होता, पण त्याचं काम सतत बिघडत होतं। तिथं एक वृद्ध गृहस्थ बसले होते। त्यांनी त्या तरुणाला सांगितलं, बाळा जरा शांत हो, तू कासवाचा प्रवास पाहिलाय का? कासव खूप संत चालतं, पण ते आपलं लक्ष कधीच विसरत नाही आणि न थांबता पुढे जात राहतं। तरुणाने विचारलं, पण वेगानं काम केलं तर लवकर यश मिळेल ना? वृद्ध गृहस्थ म्हणाले, वेग आवश्यक आहे, पण दिशा आणि संयम त्याहून जास्त महत्त्वाचे आहेत। घाईघाईत चुकीच्या दिशेने जाण्यापेक्षा संतपणे योग्य दिशेने जाणं केव्हाही उत्तमच। तात्पर्य हेच, आयुष्यात यश मिळवण्यासाठी घाई करण्यापेक्षा संयम राखणं आणि सतत प्रयत्न करत राहणं अत्यंत आवश्यक आहे। श्रोते हो, प्रत्येक दिवस शुभ असतो। ज्या दिवशी तुम्ही परिस्थिती कितीही कठीण असली तरी कासवासारखा संयम ठेवून पुढे जाण्याचा निर्णय घेता, तो प्रत्येक दिवस तुमच्यासाठी खऱ्या अर्थानं शुभ दिवस असतो। देशबंधू चित्तरंजन दास यांच्या विचारांप्रमाणे आपलं जीवन देशाच्या आणि समाजाच्या कामी आलंच पाहिजे। तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इतकंच। पुन्हा भेटूया पुढच्या भागात। तोपर्यंत ऐकत रहा शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत।

श्रीराम समर्पण 16 जून परमार्थ श्रद्धेने करावा. आपण मनुष्य जन्माला आलो ते भगवंत प्राप्ती करताच आलो. आत्तापर्यंत मी पुष्कळ येऊन हिंडलो, भगवंताने आता मनुष्य येऊन जाणले. भगवंता आता नाही तुला विसरणार असे कबूल करूनही आपण जन्मात आलो नाही तर लगेच तू कोण असे म्हणू लागतो. संत आपल्याला तोच मी असे भगवंताजवळ कबूल करून आल्याची आठवण करून देतात. पण संतांनी जागे केले तरी आम्ही मात्र पुन्हा तोंडावरून पांघरून ओढून घेतो. याला काय करावे? झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करणे कठीणच जाते. पुष्कळ तीर्थयात्रा केल्या पण होतो तसाच राहिलो यात दोष गंगेचा का माझा? गंगेच्या काठी कितीतरी लोक येतात, स्नान करतात, पूजा अर्चा करतात, मग हे कलियुग आहे असे कसे म्हणावे? असे एकाने म्हटले. त्यावर दुसरा म्हणाला, याचे प्रत्यंतर समोरच दाखवतो. समोर एक रक्तपिती माणूस बसला आहे, त्याला जो पापी नसेल त्याने कवटाळावे म्हणजे त्याची रक्तपिती जाईल. पण एवढे होईल की जर कवटाळणारा पापी असेल तर त्याला त्या माणसाची रक्तपिती होईल. असे समजल्यावर जो तो हळूहळू तिथून पसार होऊ लागला. म्हणजे एवढे नियमनिष्ठ विद्वान गंगामध्ये रोज स्नान करणारे तरी आपले अंतःकरण शुद्ध झाले आहे असे त्या कुणालाच वाटत नाही. तेवढ्यात वराडकडला एक गरीब शेतकरी घोंगडी पांघरून हातातली काठी टिकीट टिकीट येत होता. त्याची निष्ठाच अशी की गंगेत स्नान केले की सर्व पापे नष्ट होतात. त्याने गंगेत बुडी मारली आणि वर येऊन त्या रोग्याला कडकडून भेटला आणि आश्चर्य म्हणजे त्या रोग्याचा रोग एकदम बरा झाला. असे हे जे गोरगरीब भोळेभाळे लोक त्यांच्याजवळ अंधश्रद्धेने जे येते ते मोठ्या विद्वानांनाही साधत नाही. आपण व्यवहारात पुष्कळ ठिकाणी अंधश्रद्धा ठेवतो. घरून कचेरीला निघताना वेळेवर आपण पोहोचू अशी अंधश्रद्धा आपली असतेच. कधीकधी आकस्मिक कारणाने आपण कचेरीला पोहोचू शकत नाही तरी पण आपण भरोसा ठेवतोच. व्यवहारात आपण एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवतो तेवढी जरी भगवंतावर ठेवली तरी भगवंत आपल्याला समाधान देईल. परमार्थ पूर्ण समजून तरी करावा किंवा आढळण्यासारखा श्रद्धेने करावा. पण आपण आहोत अर्धवट, म्हणजे पूर्ण कळलेले नसून आपल्याला ते कळले आहे असे वाटते. अशा माणसाला शंका फार आणि त्याचे समाधान करणेही फार कठीण जाते. अमुक एक खरे आहे असे करूनसुद्धा ज्याला आचरणात आणता येत नाही तो मनुष्य खरा अज्ञानी. जे अनुभवाने सुधारले तेच शहाणे भले. परमार्थामध्ये अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही पण त्याचे श्रद्धेशिवाय मुळीच चालायचे.

0: मी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
1: कृषी संदेश।

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, सोयाबीन हे आपलं महत्त्वाचं खरीप हंगामातील पीक आहे. सोयाबीनचा पेरा जवळजवळ 2.5 ते 2.5 लाख हेक्टरवर वाशिम जिल्ह्यात असतो आणि अधिकात अधिक उत्पादन घेण्याकरता आपण प्रयत्नशील असतो. परंतु सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी काही महत्त्वाच्या सूचना जर आपण पाळल्या आणि तंत्राचा वापर केला तर आपली उत्पादकता निश्चित जी आपल्याला मिळते त्यापेक्षा अधिक मिळू शकते. त्यामध्ये प्रमुख बाबीचा जर आपण विचार केला तर सोयाबीनची पेरणी जमिनीत साधारणतः 4 इंच ओल म्हणजे साधारणतः 100 मिलीमीटर पाऊस झाल्याच्या नंतर करावी. उशिरा पेरणी 15 जुलैपर्यंत करता येईल, मात्र धूळ पेरणी आपण टाळली पाहिजे. पेरणीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशकाची प्रथम प्रक्रिया करावी व त्यानंतर जीवाणूसंवर्धन लावावं. जमिनीच्या प्रकाराच्या नुसार योग्य उन्नत व अधिक उत्पादन देणारे वाहन आपण निवडले पाहिजे. जसं आपल्याकडे JS 335 एक महत्त्वाचं वाहन आपण मोठ्या प्रमाणावर घेतो, परंतु या वाहनाबरोबर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं शिफारसीत केलेले वाहन जे आहेत त्याच्यामध्ये TMS 98-21, त्यानंतर 93-05 यासारखे वाहनं आपण त्याच्यामध्ये काही निवडले पाहिजे आणि निवळ एकाच वाहनाचा पेरा आपण टाळला पाहिजे. अनुवंशिकता शुद्ध असणारी बियाणं आपण पेरणीकरता सोयाबीनच्या निवडलं पाहिजे. बियाणं 4 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल पेरल्या जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. उताराला आडवी तसेच पूर्व पश्चिम पेरणी केली पाहिजे. पेरणी करताना पट्टा पद्धतीनं जर केली तर हे चांगलं. पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण शक्ती अवश्य तपासावी. सोयाबीनचे बियाणे स्वतःच्या शेतात तयार करावे, यामुळे खर्चात बचत होते आणि दर्जेदार बियाणं आपल्याला हमखास मिळतं. ज्या शेतात पाण्याचा योग्य निचरा होत नसेल अशा जमिनीत जिप्सम जे आहे 10 बॅग्स म्हणजे साधारणतः 5 क्विंटल प्रति हेक्टरी या प्रमाणात पूर्व मशागतीच्या वेळेस मिसळून दिलं पाहिजे. चुनखडीयुक्त शेतामध्ये ज्याच्यामध्ये 8 पेक्षा जास्त आहे सोयाबीनच्या पिकात फेरस सल्फेट 0.5% म्हणजे साधारणतः 50 ग्रॅम अधिक 0.25% म्हणजे 25 ग्रॅम कळीचा चुना अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन या मिश्रणाची 2 वेळा फवारणी, पहिली फवारणी पीक फुलावर येण्यापूर्वी आणि दुसरी शेंगा धरण्याच्या अवस्थेमध्ये जर केली तर चांगलं राहतं. यामुळे लोहाची कमतरता पिकास भासणार नाही आणि पानं पिवळे पडणं बंद होईल. मळणी करताना ड्रमची गती 350 ते 400 फेरे प्रति मिनिट यापेक्षा जास्त नसली पाहिजे आणि पीक फुलर अवस्थेत असताना डवरणी मुळीच करू नये. तर ह्या काही बाबी आहेत की ज्या आपण जर पाळल्या तर सोयाबीनचं उत्पादन अधिक मिळण्याकरता आपल्याला फायदा मिळतो. अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प यांनीसुद्धा काही सोयाबीनकरता शिफारसी केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये वाढीव उत्पादकता मिळण्याकरता सायकोसिल 500 PPM फवारणी फुलर अवस्थेच्या सुरुवातीला जर केली तर त्याचा फायदा होऊ शकतो. सोयाबीन पिकामध्ये अधिक नफा मिळवण्याकरता हेक्टरी 20 किलो सल्फर व 1 किलो बोरान जर आपण दिला तर त्याच्यासुद्धा आपल्याला अधिक उत्पादनाकरता फायदा होऊ शकतो. तर ही काही पायाभूत माहिती आहे की सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी महत्त्वाच्या सूचना. यातील बाबीचा अंमल आणि अधिक माहिती जर आपल्याला पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्र कडा येथील पीक संरक्षण शाखेशी जर संपर्क केला तर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे तंत्रशुद्ध मार्गदर्शन मिळू शकतं. तर त्याचा वापर करा आणि आपली उत्पादकता वाढवा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: सर्वानुभूती भगवत दर्शन.
1: या जगात एखादी गोष्ट फक्त अमुक इतक्या प्रमाणातच आपल्या ठाई असली पाहिजे अशी काही मर्यादा का ठरलेली आहे? हे जग अनंत नाही काय? जीवनात भावनांच्या आणि त्याचबरोबर सुसंस्कृततेच्या आणि बुद्धीच्याही अनंत विकासाला पूर्ण वाव आहे. आमच्या ठाई हृदय आणि बुद्धी दोन्ही अमर्याद प्रमाणात येवोत, आमच्या जीवनात ती दोन्ही एकमेकाच्या हातात हात घालून समांतर भावे प्रवाहित होत. जगामध्ये दुःख आहे हे बहुधा सर्वच धर्मांना कळतं, पण ते सगळेच एक चूक करताना आढळतात, आणि ती म्हणजे ते सगळे कसे केवळ हृदयानेच चालवले जातात, भावनांनी वाहून जातात. या जगात दुःख आहे म्हणून ह्या जगाचा त्याग करा हा उपदेश फार थोर आहे, आणि तोच एकमेव सदुपदेश आहे यातही शंका नाही. जगाचा त्याग करा, सत्य आकळण्यासाठी असत्याचा त्याग करायला हवा, चांगल्याचा लाभ होण्यासाठी वाईटाचा त्याग करायला हवा, जीवनाची प्राप्ती होण्यासाठी मृत्यूचा त्याग करायला हवा, याविषयी दुमत असणं अर्थातच शक्य नाही. तरी पण जीवनातील दुःखांवर तोडगा म्हणून आपण आपले आजचे हे पंचेंद्रियगत जीवन, आपल्याला ठाऊक असलेलं हे जीवन सोडून द्यायला हवं, असाच जर या मताचा गर्भितार्थ असेल तर मग हे जीवन टाकून दिल्यानंतर आमच्या हाती काय उरलं? कारण जीवन म्हणजे आम्ही आज जे जगतो आहोत त्यापेक्षा वेगळं आणखीन काय? हेच जर आम्ही टाकून दिलं तर मग काय उरलं? पुढे ज्यावेळी आपण वेदांताच्या सखोल तात्विक भागाचं आलोचन करू त्यावेळी आपल्याला हे सगळं अधिक चांगलं कळून येईल. सध्या मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की केवळ वेदांतामध्येच आपल्याला या समस्येचा तर्कसंगत उलगडा आढळून येतो. इथे मी तुम्हाला वेदांताच्या उपदेशाचं सार सांगून ठेवतो, आणि ते हेच की जगाकडे आपण दिव्य चक्षुंनी म्हणजेच ब्रह्मदृष्टीनी बघायचं आहे. खरं पाहता वेदांताला जगाचा तिटकारा नाही. वेदांत खरोखर जग अजिबात उडवून देऊ इच्छित नाही. वेदांता इतकं जाज्वल्य वैराग्य आणखी कोणीच शिकवत नसेल, पण वेदांत आपल्याला शिकवत असलेलं वैराग्य शुष्क नाही. आम्हाला आत्महत्येस उद्युक्त करण्याचा वेदांताचा मानस नाही. मानवी जीवन सुकवून टाकणं वेदांताला अभिप्रेत नाही. वेदांतात सांगितलेल्या वैराग्याचा खरा अर्थ आहे जगाकडे ब्रह्मदृष्टीनं बघणं. आपल्याला जग ज्या स्वरूपाचं वाटतं, ज्या स्वरूपाचं जाणवतं, ज्या स्वरूपाचं भासतं, जगाच्या त्या स्वरूपाचा आपण त्याग करायचा असून मग ते खरोखर काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. वेदांताची शिकवण ही अशी आहे, जगाकडे ब्रह्मदृष्टीने बघा, कारण वास्तविकदृष्ट्या ते ब्रह्माखेरीज आणखी काही नाहीच. ते वस्तुत स्वरूपतःच ब्रह्म आहे. वेदांतावरील आदिम अधिकृत ग्रंथ जी उपनिषद, त्यातील सर्वात प्राचीन अशा ईश नामक उपनिषदाचा आरंभच असा होतो. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत. या जगात जे सगळं काही आहे ते सर्व आपण ईश्वरानं आच्छादून टाकायला हवं. आपण सर्व काही ईश्वरानं आच्छादून टाकायला हवं. जगातील दुःखांकडे आणि वाईटाकडे जाणून बुजून डोळे झाक करून सगळं काही मंगलमय आहे, सगळं काही सुखमय आहे, किंवा जे काही घडतंय ते सगळं चांगल्यासाठीच घडतंय असा भ्रम उराशी बाळगून तज्ज्ञ बेगडी आशावादानं आपण जग आच्छादायचं नाही, तर खरोखर प्रत्येक वस्तूत ईश्वर बघून आपण ईश्वरानं हे जग आच्छादायचं आहे. या अशा रीतीने आपण जगाचा त्याग करायचा आहे, आणि जगाचा असा त्याग केल्यानंतर काय शिल्लक उरतं? शिल्लक उरतो परमेश्वर. म्हणजे काय? म्हणजे असं, तुम्हाला पत्नी आहे असू द्या, तुम्ही तिला सोडून द्यायचं आहे अशातला भाग नाही, तर तुम्ही आपल्या त्या पत्नीच्या ठाई ईश्वर बघायचा आहे. मुलाबाळांचा त्याग करायला हवा म्हणजे काय? म्हणजे प्रत्येक देशातले काही नरपशु करतात त्याप्रमाणे आपल्या मुलाबाळांना घरातून हाकलून का द्यायचं? नाही, मुळीच नाही. हा धर्म नव्हे, ही तर सैतानी. मुलाबाळांचा त्याग करायचा म्हणजे त्यांच्या ठाई ईश्वर बघायचा. असंच इतरही सर्व गोष्टींच्या विषयी. जीवनात आणि मरणात, सुखात आणि दुःखात प्रभू समभावे विद्यमान आहे. समस्त विश्वच भगवंतांनी भरलेला आहे. फक्त डोळे उघडा आणि त्याला बघा. वेदांत शिकवतो ते हे,

0: जगावे. आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविणारे प्लॅटफॉर्म.
1: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम, अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा नेट ए ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे, जळगाव.

0: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसनी.
1: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव.

0: चिंतन भाग 14 ग्रामगीतेच्या या भागात कार्यकर्ता, समाजसुधारक, समाजसेवक, देशभक्त यांच्या वर्तणुकीचे महत्व सांगताना समाजहितैषी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा ध्येयवाद अचूकपणे विशद केला आहे. प्राणांतिक आपत्ती सोसूनही स्त्रिया, अनाथ मुले, अस्पृश्य व श्रमिक समाज यांचे सुखासाठी झटणारा महाराष्ट्राचा आद्य समाज सुधारक महात्मा म्हणजे ज्योतिराव फुले यांनी इसवी सन 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा काढली. त्यांची धर्मपत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शिक्षण सेवेचा भार सोपवून पहिल्या शिक्षिकेचा अधिकार निस्पृहतेने मिळवून दिल्या व 1851 मध्ये अस्पृश्यांची पहिली शाळा काढून कोणी ऊच नीच नाही, सर्व मानव एक समान आहेत, माणूस कर्माने ऊच किंवा नीच ठरतो, जन्माने अथवा जातीने नव्हे, शिक्षणाचा अधिकार सर्वांना आहे, खरी नीती हाची मानवांचा धर्म, बाकीचे अधर्म ज्योती म्हणे, सत्याविन नाही जगी अन्य धर्म, कळवावे वर्म ज्योती म्हणे, सर्वांमध्ये आत्मज्ञान श्रेष्ठ, कोणी नाही भ्रष्ट ज्योती म्हणे, असा सत्याचा संदेश त्यांनी दिला. 1953 मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापून 1868 मध्येच त्यांनी अस्पृश्यांना आपली विहीर खुली करून दिली. अशी नेटाने स्वतःपासून सुरुवात करणारा आदर्श तत्व वेत्ता म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना एका सज्जनाने विचारले की महाराज, आजचे चित्र तर याचे उलट आहे. एका सज्जने प्रश्न केला, लोक रहाटी कळली आम्हाला, पुढारी नेतेच सुधारती गावाला, सत्य हे सारे, परी भल्यांनीच गोंधळ घातला, पुढारी पुढिलांचा अरी झाला, तयाच्या नगाऱ्या पुढे कसला आवाज आमचा तान मारी, न्याय देवता सिंहासनी बसविली, तीच अन्याय करून गेली, मग कैची सुव्यवस्था आली सांगा सांगा, इमानदार म्हणून पाहिला धनी, त्यानेच केली बेईमानी, आता विश्वास ठेवावा कोणी कोणावरी, सतसंगतीशी पंडित बोलाविला, त्यानेच गावी कलह केला, शहाणा म्हणावा तोच निघाला महामूर्ख जायचा, प्रसन्नते करिता ठेविले गायन, तेथे ऐकावे लागले रुदन, आपल्या पोटाची सोय व्हावी म्हणून अडे ओरडे, घोडे शिकवाया आणला स्वार, तोची पडला मोडूनी कंबर, कैसे बसतील मग इतर घोड्यावरी, इमानदार म्हणून पाहिला धनी, त्यानेच केली बेमानी, आता विश्वास ठेवावा कोणी कोणावरी, मुले शिकविण्या ठेविला मास्तर, त्यानेच केला दुर्व्यवहार, शिक्षकासीच शिक्षणाची जरूर ऐसे झाले, औषधी ध्याया आणला डॉक्टर, त्याने रोग्याशी दिले जहर, आता कोणी करावा उपचार सांगा सांगा, ऐसे झाले आमुच्या गावी, सांगा काय व्यवस्था करावी, कोणास हाक मारूनी घ्यावी विश्वासाने, जन मनात येईल ते करीती, दारू पिती तमाशे नाचविती, पुढारीच पुढाकार घेती ऐशा कामी, गुंडास घेऊन या हाती, करीती मनी येईल त्याची जिती, त्या वाचुनी पुढाऱ्याची गती, म्हणती प्रगती पथा येईना, ऐशीची धरिले त्यांनी मनी, नाश केला गावी फिरुनी, आता चोरची झाले धनी, सज्जन मेले उपवाशी, गाव सगळेची बिघडले, आपुल्या परी स्वैर झाले, नाही कुणाचे वर्चस्व राहिले कोणावरी, सांगा सांगा काय करावे, तुम्ही म्हणता गाव सुधारावे, कोण्या मार्गे आपण जावे अशा स्थिती, आपण करावे काही साधन, हस्ती टिंगल करुनी जन, म्हणती हा आला साधू कोठोन, पोट भराया, खराटा घेऊन झाडझूड करावी, तेथेची मल विसर्जना बसवी, म्हणती तुमची सेवा तुम्ही चालवावी, आम्ही करू ऐसेची, काही सांगावे शहाणपण, म्हणती तुम्ही सांगणारे कोण, कशी वाटेल तैसे करोन राहू आम्ही, ऐशी झाली गावाची स्थिती, वाईट वाटते हृदयाप्रती, सोडूनी जावे गावा येई चित्ती, परी जीवा आवडेना, शेवटी आलो तुम्हाशी शरण, तुम्ही गाव केले आदर्श म्हणून, कैसे वडविले तेथील जन, सांगा आम्हा लागोनी, त्याचे उत्तर ऐकून महाराज म्हणतात, मित्रा तू विचारिला प्रश्न बरवा, अति हर्ष झाला माझ्या जीवा, मी सांगेन धरोनी भावा, वर्म माझे, प्रथम कळू दे तुझी साधना, काय ठेवी तुझी आपली धारणा, दिनचर्येची कैसी रचना आहे तुझ्या, हेची आहे मुख्य, जोवरी वक्त्याचे न दिसे आचरण, तोवरी लोक वागतील म्हणून समजू नये, लोकाशी जे जे शिकवावे ते आधी आपणची आचरावे, नुसते पुढारी म्हणून मिरवावे तेने आदर न वाढे, एक एक विषयाचे पुढारीपण घेऊनी तैसे केले आचरण, त्यांनीच बिघडवू शकले गाव पूर्ण, गुंड व्यसनी व्यभिचारी, तैसेची गाव सुधाराया आपण, विशेष केले पाहिजे आचरण, जेने होईल अंगी आकर्षण गावास वेधून घेणारे। एर पुढारी असोत सर्वही, परंतु आपला मार्ग खुंटला नाही। लोक जणू वाटची पाहती सदाही, कोण होतो पुढे म्हणून। यासाठी निराशेचे नाही कारण, आचरणे साधावे पुढारीपण। सत्याची प्रभावी सर्वाहून ही अमोल खूण विसरू नये। ज्याने सत्याशी नाते जोडले त्याचे अंगी गुरुत्वाकर्षण आले, सांगण्याहून ही सामर्थ्य चाले त्याच्या शुद्ध जीवनाचे। यासाठी प्रथम पाहिजे इंद्रियनिग्रह, खान पानादिकी नियमाग्रह, सर्वची विषयी असंग्रह आपुल्यासाठी म्हणून। पवित्र मित आहार विहार, निद्रा थोडी शांती फार, सदा प्रसन्नता मुखावर बोलता चालता। यम नियमादी तैसी आसने, साधुनी आरोग्य राखणे, बुद्धिबल चातुर्य वर्तने तेजोमय असावे। आपल्या कष्टावरीच जगावे, कुणाचे उपकार अंगी न घ्यावे, कमीत कमी खर्चाने राहावे साध्या घरी। अंग झाकण्यापुरते कपडे शिवले असावेत साधे भाबडे, शोक पाणी न आवडे ऐसे राहावे। आपुले परक्याचे हित दोन्ही असावेत लक्षात, जेने परक्याची वाटे पसंत तैसा व्यवहार करावा। आपुल्या कोणत्याही कारभारी अन्याय न व्हावा कोणावरी, सावधानी असावी हृदयांतरी सर्व काळ सत्याची। दया क्षमा शांती नम्रता, प्रत्येक जागी प्रामाणिकता, सरळपणा आणि प्रेमळता ही दैवी संपत्ती साधावी। सार्वजनिक कामी जाऊन कष्टच जावे निस्पृहपणे, जाती पक्ष मित्र शत्रू म्हणून पक्षपात कोठे नसावा। असभ्य हेकट नसावे वर्तन, कर्कशताने दिसावी वागण्यातून। कुणाचीही निंदा स्तुती ऐकून दुराग्री मन न करावे। प्रत्यक्ष दोष पाहिल्याविन अथवा न समजता विश्वासनीयाकडून करू नये न्यायदान। सोडल्या वाचून सर्व पक्ष, सामुदायिक जबाबदारी असेल जी नागरिकावरी, न चुकता पाळावी ती निर्धारी, स्वार्थ उरी न ठेवता। न करावी कोणाची निंदा स्तुती, आपण आदर्श करावी कृती। स्त्रिया मुले वृद्धादी सर्व सांगाती, वागावे प्रेमे विश्वासे। राखावी शब्दाची किंमत, वेळेचे महत्व सदोदित। दुसऱ्याचे सुख दुःख आघात हित आपणा इतकेची जाणावे। हे सर्व जव पाहतील जन, म्हणतील हाची आहे सज्जन। वाढेल तुमच्या कार्याचे महिमान हळूहळू, लोकाशी कळेल तुमचे वर्तन। अंतर्बाह्य सात्विक पूर्ण, मग पाहतील देवाप्रमाण तुम्हा लागी। मित्रा ऐसे जव तू करीशी, तव लोक राहतील प्रसन्न तुझशी। ऐकण्याची वाटेल खुशी लोकांना तुझे, म्हणतील तुम्ही सांगावे तैसेचे आम्ही वागावे। तुमच्या बोलण्यातून निघावे तरी मरण होईल आमुचे, तेव्हा प्रथम करावा विचार। आपण घ्यावा की नाही पुढाकार, एकदा पाऊल टाकता समोर मागे घेऊ नये कल्पांती। ज्याशी वाटे जनसेवा करावी त्याने प्रथम लोक लास सोडावी, आपल्या आत्म्याची ग्वाई घ्यावी कार्य सत्य म्हणून। या ज्यात आहे सर्वांचे सुख ते सत्कार्य न करिता राहावे विनमुख, हे तो आहे घोर पातक समजूनी घ्यावे। साहेल तैशी करावी सुरुवात, मुरवावयात जनलोकात, हृदयात आणि इंद्रियात मेळ राहू शके ऐशी। क्रमाने पाऊल पुढे घ्यावे, कार्यकरिता समाधान मानावे, विरोधकाशी उत्तर द्यावे नम्रतेने, लोकाशी बोलणे शिकवावे तरी आपण उत्तमची बोलावे, बोलण्यात माधुर्य ओतावे आपुल्या प्रेमे। आपल्या बोलण्याने उभकतील जन, ऐसे कधी न करावे भाषण। कोणाचेही पूर्ण ऐकल्याविन न द्यावे मधून उत्तर, आपुले बोलणे प्रेमाचे, दुसऱ्याचे बोलणे क्रोधाचे, परी ते सहन करावे साचे वार अंगी। दुसऱ्याने किती क्रोध केला तरी हसूनी पाहिजे मावडीला, उत्तर देता यावे शांतीने त्याला आपुल्या परी। शंका विचारायची दाटी लागेल पदोपदी पाठी, सहन करोनी ही आटाआटी पाय पुढे टाकावा। एकदा झाली या निश्चय मग लोकची होती सहाय्य, कामे करावयाची सोय सुखी होते। आपोआपची होतो निर्वाळा, तांडा जमतो भोवती सगळा, निवडावा त्यातून जिव्हाळा आहे कोणा। त्यासची साधी बर साथी करावे, शक्तियुक्तीने मन भरावे, कार्य करावयाशी सोपवावे आपुल्या जैसे। ऐसे मिळता काही जन, आरंभ झाला सत्कार्या पूर्ण, मग सहजची घ्यावे महत्पुण्य गाव सेवेचे। याहून नाही दुसरा उपाय, आपल्या गावाची लागाया सोय हाची मंत्र आहे सिद्धांतमय, गाव आपुले सुधारावया। हे ऐकून देखील एका अत्यंत चतुर माणसाने प्रश्न केला, तुम्ही सांगितलं याला फार उशीर लागेल, तोपर्यंत आमचे हात पाय डोळे तर काम करणार नाहीत, दुसरा उपाय सांगा ना। हे ऐकून या माझे उत्तर, प्रश्न करता बोलला चतुर, यासी लागतील दिवस फार, तोवरी गावाचे होईल कैसे। आपण सांगितले जे साधन तेही आहे महाकठीण, कोण साधील यम नियम आसन ध्यानादी सर्व, त्यासही वर्षे बरीच लोटती, तोपर्यंत आमचे गात्रे शीतल होती, मग कोण पाहिल गावाप्रती उत्तम आहे की वाईट। मित्रा ऐक याचे उत्तर, तुझं सोडोनी गाव व्हावे सुंदर, ऐशी इच्छा धरशील तीव्र तरी ती वेडेपणाची, माझे गाव सुंदर व्हावे मी चोर जारची रहावे ऐसे विसंगत दिसते आगवे म्हणणे तुझे व्यक्तिशुद्धि विना दुसरा उपाय काय आहे व्हाया सहाय्य टिक विन्यास गावी उत्तम सोय या विना मजला दिसेना तू म्हणशील सत्तेने सुधारावे ताबडतोब कायदे करावे तुझ्या सारखे टाळतील आगवे ते तैसेची ठेवावे स्वार्थी जन बोल बोल याचे उत्तर तुझी तयारी आहे काय सत्वर नाहीतरी वेळ मात्र गमावू नकोस आमुचा त्यापासूनी ग्राम वाचवावे कैसा जगी आदर्श होय निर्माण तुकड्या म्हणे
1: श्रोते हो रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 या क्रमांकावर किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 या क्रमांकावर.

0: श्यामची आई। परम पूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव शनिवार असल्यामुळं दुपारची शाळा नव्हती। मी जेवून पुन्हा निजलो, खूप दमलो होतो आणि ऊनही सडकून लागलं होतं। तिन्ही सांज होऊन दिवे लागण्याची वेळ झाली, तरी मी झोपलेलाच होतो। आई माझ्या अंथरुणाजवळ आली आणि ती माझ्याजवळ बसली। तिनं माझ्या कपाळाला हात लावून पाहिलं, तिनं हात मारली। श्याम, मी डोळे उघडले। आईनं अंगावर हात ठेवला, ती वाचल्यानं म्हणाली, श्याम बरे नाही का वाटत, अंग दुखते? मी सांगितलं तरी ऐकलं नाहीस, असं म्हणून आई माझं अंग चिपू लागली। मी माझे डोके एकदम आईच्या मांडीवर ठेवले आणि रडू लागलो। माझे रडणे आवरून मी आईला म्हटलं,
1: आई आई मी तुझं ऐकलं नाही, असा पळून गेलो म्हणून तू रागावलीस होय, मास्तरांनी मारलं म्हणून नाही हो मी पळालो, तू नाही का एखाद वेळेस मारीत म्हणून पळतो का मी, भाऊंना वाटलं की त्यासाठी मी पळालो, तू काल म्हणालीस जायचं तर पायी जा, आहे ताकद? आई मी पायी जाऊन पाहत होतो पण माझ्या शक्तीपलीकडेच मी काही करू शकत नव्हतो, पण माझ्या शक्तीपलीकडचं मी करू पाहत होतो, कुठं बाळ ध्रुव आणि कुठं तुझा शेंबडा श्याम? आई तुझ्या श्यामवर रागावू नकोस, तुझा श्याम आताताई आणि हट्टी आहे, मनात येईल ते तो करू बघतो, मग असा फसतो आणि रडतो, तू नाही ना रागवलीस आई, तुझे न ऐकता आणि तुला न सांगून पळून गेलो म्हणून नाही ना रागवलीस, सांग ना आई सांग ना।
0: माझे तोंड कुरवाळून आणि माझे डोळे पुसून आई म्हणाली, श्याम मी का रागावेन, मला रागही आला नाही आणि तू पळून गेलास म्हणून वाईटही वाटले नाही, तुझ्या काळजीमुळं वाईट वाटलं, तू लहान तुझं कसं होईल, यामुळं डोळे भरून येत होते। मी काल तसं बोलले, माझे शब्द कारण म्हणूनही वाईट वाटत होत, पण तू पळून गेलास हे फार वाईट केलंस, असं मनात येऊन सुद्धा वाईट वाटलं नाही। श्याम तू वाईट गोष्टींसाठी थोडाच पळून जात होतास, परवा गावातला कोणाचा मुलगा नाटक कंपनीत जाण्यासाठी पळून गेला, तसा का तू पळून जात होतास? तू देवासाठी पळून जात होतास, गंगेच्या स्नानासाठी पळून जात होतास, तुला मी कशी रागवू? बाळ तुझा मला अभिमानच वाटेल, माझा श्याम पळून गेलाच तर देवासाठी गेला असं मी अभिमानानं सांगेल। श्याम तुझ्या आईचं एक वाक्य लक्षात ठेव, चोरी चहाडी करून पळू नकोस, वाईट संगतीसाठी पळू नकोस, भीतीनं पळू नकोस, देवासाठी पळून गेलास तर जा, साऱ्या संतांनी तेच केलं, देवासाठी माझा मुलगा पळून जावा मी प्रार्थना करीन।
2: मी लहानपणी पोथ्या पुराण पुष्कळ वाचली, पण संस्कृत स्तोत्र वगैरे मला फारशी येत नव्हती। प्रणम्य शिरसा देवम, अनंतम वसुकी शेषम, अच्युतम केशवम विष्णू, अशी दोन चार लहान लहान स्तोत्रच येत होती। अनंत वासुकीम हे नागाचं स्तोत्र आहे, ते एका नागपंचमीच्या दिवशी आजोबांनी मला शिकवलं होतं, पण रामरक्षा हे अप्रतिम स्तोत्र मला काही येत नव्हतं। विष्णू सहस्त्रनाम मी रोज वडिलांच्या पुस्तकावरून म्हणत असे, त्यामुळं तेही मला पाठ होऊन गेलं होतं। वडिलांना रामरक्षा येत होती, पण त्यांनी ती मला शिकवली नाही, रामरक्षेचं पुस्तकही आमच्याकडे नव्हतं। मी लहानपणी रामाचा भक्त असल्यामुळं रामरक्षा आपल्याला येऊ नये याचं मला वाईट वाटे। भास्कर आमच्याकडे येऊन ते श्लोक म्हणे, ते ऐकून मला लाज वाटे आणि भास्करचा राग येई। आपला अहंकार दुखावला गेला की आपणास राग येत असतो। आपण नेहमी आपल्या भोवती असणाऱ्यांची स्वतःबरोबर तुलना करत असतो। या तुलनेत आपण जर हिंकस ठरलो तर आपणाला राग येत असतो। आपल्याहून दुसरा हुशार आहे असं पाहून आपण दुःखी होतो। भास्कराला रामरक्षा येते याचं मला वैषम्य वाटे आणि तो मुद्दामच पर्वच्या स्तोत्र म्हणण्याच्या वेळेसच आमच्याकडे येऊन ते श्लोक जरा ऐटीनं म्हणे, त्यामुळं मला जास्तच चिड येईल। हा आपणास मुद्दाम चिडवण्यास ऐटीत येतो असं पाहून मी फार संताप आहे। एके दिवशी भास्कर मला म्हणाला,
0: श्याम, आता 10 श्लोक माझे राहिले, आणखी 5-6 दिवसांनी माझी सारी रामरक्षा पाठवीन, तुला कोठे येते?
2: मी एकदम संतापलो आणि शिर्डीस गेलो. मी त्याच्या अंगावर धावून गेलो आणि ओरडलो,
0: भाष्या पुन्हा येशील तर बघ मला असं हिरवायला. तुम्हास येत ते आहे माहिती आहे तुम्हाला, एवढी ऐट नको रे. तुमच्या जवळ पुस्तक आहे म्हणून आमच्या जवळ पुस्तक केली असती मी, मोठा आलायस पाठ करणारा. जा आपल्या घरी, येऊ नको आमच्याकडे, मी मारीन नाही तर तुला.
2: आमची शब्दाशब्दी आणि बाचाबाची ऐकून बाहेर आई आली. तिनं भास्करला विचारलं,
0: काय रे झाले भास्कर, श्यामनं का तुला मारलं?
2: भास्कर म्हणाला,
1: श्यामच्या आई, मी नुसतं म्हटलं की आणखी 5-6 दिवसांनी सारी रामरक्षा माझी पाठ होईल, तर तो एकदम चुडून माझ्या अंगावर धावून आला आणि म्हणे तुला मारीन नाहीतर चालता हो.
2: आई माझ्याकडे वळून म्हणाली, होय का रे श्याम, असं आपल्या शेजारच्यांना म्हणावं का? मी रागातच म्हटलो,
1: तो मला मुद्दाम हिणवायला येतो, तुला कुठे येते रामरक्षा असं मला हिणवीत तू म्हणाला, विचार त्याला,
2: असं मी म्हटलं. जसं अगदी साळसूदपणे, स्वतःच काहीच सांगत नाही, खोटारडा कुठला. आई म्हणाली, मला रामरक्षा येते आणि तुला येत नाही असं त्यानं म्हटलं, यात्रे काय त्यानं चिडवलं? म्हणून रागवावं कशाला, तू सुद्धा रामरक्षा शिकावी असं भास्करला वाटत म्हणून चिडवतो.
1: आणि मजवळ पुस्तक?
2: भास्कर घरी गेला आणि मी मनातल्या मनात काही निश्चय करीत होतो. येत्या रविवारी सारी रामरक्षा उतरून घ्यायची असं मी ठरवलं. मी कोरे कागद घेऊन त्यांची वही शिवली, लेखणी चांगली तयार करून ठेवली आणि रविवारची वाट पाहत बसलो. रविवार उजाडताच मी भास्करच्या घरी गेलो. भास्कर कदाचित पुस्तक देणार नाही म्हणून एकदम भास्करच्या आईजवळ मी गेलो आणि तिला गोड शब्दात म्हटलं,
1: भीमाताई, भास्करला रामरक्षा आजच्या दिवस मला द्यावायला सांगता का? मी रामरक्षा उतरून घेणार आहे, मला पाठ करायची आहे, आज सुट्टी आहे, मी सबंध दिवसभर लिहून काढील.
2: भीमाताईंनी भास्करला हाक मारली आणि त्या म्हणाल्या,
0: भास्कर श्याम एवढा मागतोय तर आजच्या दिवस दे त्याला पुस्तक, तो काही फाडणार बिडणार नाही. श्याम, शाईचे डाग वगैरे नको पाडू हो, नीट जपून वापर, दे रे त्याला.
2: पण भास्कर देण्यास तयार नव्हता. तो म्हणाला,
1: आज सुट्टी असल्यामुळं उरलेली सारी रामरक्षा मी पाठ करणार आहे, मी नाही त्याला देणार पुस्तक, माझं पाठ करायचं राहील ना.
2: भीमाताई भास्करवर रागावल्या,
0: तुझे अगदी आजच आडले आहे, नाही का रे, उद्या परवा पाठ कर, तुझ्या शेजारचा श्याम ना, त्याच्याजवळ कसली आडी दाखवतोस, दे त्याला नाहीतर बघ.
2: भीमाताईंचा राग भास्करला माहीत होता. भास्करनं रागारागानं ते पुस्तक मला आणून दिलं. मी ते पुस्तक घेऊन घरी आलो, एकांत मिळावा म्हणून गुरांच्या गोठ्यात जाऊन बसलो. दौत, लेखणी, वही सारं सामान सिद्ध होतं. रामरक्षा लिहावयास सुरुवात केली. दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत बहुतेक रामरक्षा आली. दुपारची जेवणं होताच पुन्हा लिहावयास बसलो. लिहिणं संपलं. त्यावेळेस मला किती आनंद झाला होता, केवढी कृतार्थता वाटली होती. माझ्या हातानं लिहून काढलेली रामरक्षा माझ्या आईच्या माहेरी जुन्या वेदाधिकांच्या पोथ्या चितरी होत्या. ठळक अक्षर मोठं अशा त्या पोथ्या. पूर्वी हिंदुस्थानात सर्व हातांनीच पोथ्या पुस्तकं लिहून घेत. काळात पुस्तकांचा सुकाळ आहे, तरीही ज्ञान बेताबाताचेच आहे. मनुष्याचे डोके अजून खोके आहे. जीवन सुधरले किंवा सुसंस्कृत झाले, अधिक माणुसकीचे झाले, अधिक प्रामाणिकपणाचे आणि कर्तव्य दक्षतेचे झाले, अधिक त्यागाचे आणि प्रेमाचे झाले असे दिसत नाही, पण ते जाऊ दे. मला त्या दिवशी खूप आनंद झाला होता. भास्करचं पुस्तक मी लिहून दिलं.
0: काय रे श्याम, इतक्या लवकर लिहून झालं?
2: भीमाताईंनी विचारलं. मी म्हटलं,
1: हो ही पहावई,
2: भास्करला दुपारून पाठ करावयास पुस्तक हवं म्हणून मी सारखा लिहितच होतो.
0: वा छान आहे हो तुझं अक्षर, आता पाठ कर म्हणजे भास्कर चिडवणार नाही, ती म्हणाली.
2: मी घरी आलो आणि रामरक्षा सारखी वाचित होतो. एका आठवड्यात पाठ करून टाकावयाची असं मी ठरवलं. पुढच्या रविवारी वडिलांना एकदम चकित करावयाचं असं मनात मी योजिलं. रोज मी रामरक्षेची किती पारायणं करीत होतो देवच जाणे. पण
0: वेळ मिळताच वही हातात घेत असे. मला संस्कृत व्याकरण येत नव्हतं, तरी मला पुष्कळ अर्थ समजत होता आणि पाठ करताना खूप आनंद होत होता. शेवटी दुसरा रविवार आला, माझी रामरक्षा पाठ झाली होती. संध्याकाळी वडील केव्हा बाहेरून येतात आणि मी त्यांना केव्हा रामरक्षा म्हणून दाखवतो असं मला झालं होतं. शेवटी संध्याकाळ झाली, घरात दिवे लागले आणि आकाशात तारे चमचम करू लागले. मी फेऱ्या घालीत रामरक्षा मनातल्या मनात म्हणून बघत होतो. वडील आले आणि हातपाय धुवून घरात गेले. त्यांनी विचारलं,
3: का श्याम, पर्वचा स्तोत्र झालं का सारं?
0: मी एकदम म्हटलं, अहो सारं झालं, तुम्ही माझी रामरक्षा म्हणून घेता का? ते म्हणाले,
3: तू कधी शिकलास आणि कोणी शिकवली?
0: मी सांगितलं, भास्करच्या पुस्तकावरून मी उतरून घेतली आणि पाठ केली.
3: बघू दे तुझी रामरक्षेची वही,
0: ते कौतुकानं म्हणाले. मी माझी वही त्यांच्या पुढे ठेवली. वहीची पानं सुंदर आखलेली होती, डाग कुठे नव्हता पण अक्षर किरट होत. वडील म्हणाले,
3: शाबास, अक्षर नीट आहे पण जरा लांबट काढावं, असं बुटक काढू नये. हा म्हण पाहू आता.
0: मी रामरक्षा खडाखड म्हणून दाखवली. वडिलांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला. त्यातील आनंद तो कसा वर्णन करून सांगता येईल. जेवण होऊन वडील बाहेर गेले आणि मी आईजवळ गेलो. आई बघ कशी आहे माझी वही, मी कुठे दाखवली होती असं प्रेमानं म्हटलं. आई म्हणाली, तू उतरून घेतलंस हे मला माहीत, तुझं अक्षर बघावं म्हणून कितीदा म्हणतो. वाईटाबद्दल आई रागावेल पण चांगलं केल्याबद्दल आई जितके मनापासून कौतुक करील तितकं कोण करील? आपला मुलगा गुणी होत आहे याचा आनंद आईला किती होत असेल. तो माझा आनंद तू माझ्यापासून 8 दिवस लपून ठेवलास रोज वाटेल. श्याम आज आपली वही मला दाखवेल आणि मी त्याला पोटाशी धरील. पण आईवर रागावलास? होय ना, आईला वही दाखवली नाहीस. बर पण जाऊ दे. झाली की नाही रामरक्षा पाठ? पुस्तक नाही म्हणून रडत बसला असता तर झाली असती का? अरे आपल्याला हात पाय डोळे सारं आहे, स्वतःच्या पायावर उभं राहावं. ज्याला बुद्धी आहे, मनात निश्चय आहे, त्याला सारं काही आहे. असाच कष्ट करून मोठा हो, परावलंबी कधी होऊ नको. पण त्यात एक गोष्ट लक्षात ठेव, दुसऱ्यापेक्षा आपल्याला कधीच काही येतं. या गर्वानं कोणाला हिनवू नकोस, कुणाला तुच्छ लेखू नकोस. दुसऱ्यालाही आपल्या जवळचं द्यावं आणि आपल्यासारखं करावं. असं बोलून आईनं वही हातात घेतली. तिला आनंद झाला, कृतार्थता वाटली. या पहिल्या पानावर रामाचं चित्र असलं की झाली खरी रामरक्षा. तो मोहन मारवाडी देईल तुला चित्र, माग त्याच्या जवळ आणि चिकटव. तू आज देवाला फार आवडशील हो श्याम, कारण तू स्वतः कष्ट करून सारं लिहून काढून त्याचं स्तोत्र पाठ केलंस.
4: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
5: अजदरंग छियो
6: अरे भाई नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या? अरे आप हास्य तरंग सुनिए.
7: आता तू मला एकच सांगतो, स्वर अनंत केंद्रावर ऐकत जा हास्य तरंग.
8: मी काय म्हणतो, हास्य तरंग स्वर अनंत केंद्रावर हास्य तरंग.

कर्कमत आम्ही आपल्या सर्वांचं स्वागत करत आहोत.

श्रोतेहो, कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी सर्व श्रोत्यांना एक निवेदन, एक आवाहन. श्रोतेहो, आजचा कार्यक्रम ऐकल्यानंतर तुम्हाला पुढच्या कार्यक्रमासाठी आम्हाला छान गमतीदार, मजेदार, लज्जतदार, विनोदी चुटकुले, विनोदी किस्से तुम्ही आम्हाला पाठवा, जेणेकरून पुढच्या कार्यक्रमात तुमच्या पत्रांवर आधारित हा विनोदी कार्यक्रम आम्ही तयार करू. फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे, एका पोस्ट कार्डवर तुमचा विनोद आपल्या नावासहित पत्त्यासहित आम्हाला जरूर जरूर पाठवा. पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता

0: लगेच सुरू करूया आपण हा कार्यक्रम. तुमच्यासाठी कोण घेऊन येत आहेत माहित आहे का तुम्हाला? तर आमचे हास्य सम्राट
1: हास्य
0: अमोल
1: सम्राट
0: देशमुख.
1: अमोल.

0: रेखे, अब रेखे कुठी गेली लेकाची पोट्टी?
1: काय म्हणता?
0: पाहुणे पाहायला येऊन राहिले तुले? नाही तर काय तुझ्या मायले पाहायला येतील काय? वा रे वा पोरगी, चल कपडे घाल।
1: अव कपडे तर माझ्या अंगावर आहेत की?
0: अव भैयाने वाहनाचे गाऊन वर पाहुणे पुढे जातीस काय? साळी गिळी नेस, कुठे गेली तुम्ही माय?
1: देवळात गेली।
0: जाय भलाव पटकन, घरी पाहुणे येऊन राहिले आणि हे दिवा घेऊन फिरते। वा रे वा बायको। हो बिल्ड्या, कुठे गेलता?
2: मॅच पाहले
0: ससरीच्या। दिवसभर क्रिकेटच पाहत राहत काय? मी काय सांगतो ते ऐकून घे। आपल्या घरी पाहुणे येऊन राहिले, पलाटात जाऊन मोठे बाले बोलाव, तिकडून येता येता शामरावले आवाज देजो, आणि हे बघ येता येता मोठेबाच्या घरच्या नव्या चादरा आणजो, आणि जाय पटकन लाईने। तू आपली बैठक झाडून घेजो, आणि ते झालं की दारपाशी रांगोळी काढजो।
1: बाबा आई आली।
0: कुठी गेली होती? पाखराली पाणी घेऊन? घरी पाहुणे येऊन राहिले आणि तू बसते हिंडत भवानी?
1: कोण्या गावाचे पाहुणे येऊन राहिले?
0: वांगर गावचे आताच येऊन राहिले ना, अकराच्या गाळीनं। पोरगा स्वतः येऊन राहिला।
1: पोरगा काय करते?
0: पोराच्या घरी हॉटेल हाय, फाट्यावर दोन मजली मकान हाय, चार पाच एकर जमीन हाय, निर्व्यसनी पोरगा हाय। सुपारीचं खांड पण खात नाही, जमलं तर आजच फायनल करून टाकू।
1: असे वक्तावर कुठे पाहुणे येत असतात काय? अगोदर काहून सांगितलं नाही त्यांनी आपल्याला?
0: आता फोन आला ना त्याचा, लवकर स्वयंपाकाला भीड, झांबड झांबड करू नको।
1: मी बरोबर करते, तुम्ही मंदा मंदा चक्र मारू नका, म्हणजे झालं बर। जा बैठकीत जा।
0: ओ बघ्या, अति एक पाट आणणं पाय धुले, पाण्याची बकेट भरून ठेवजो, आणि साबण आण, साबणाचा कागद काळू नको, आपच लागलं तर काळतीन ते। चला रे बोरो बाहेर घ्या। पाहुणे आले, पाहुणे आले, पाहुणे आले। आले काय? या या या या, नमस्कार। अरे अरे कुत्र्याला भिऊ नका, काही करत नाही, गरीब आहे। या या या, आवा गादीवर बसा। या तडियावर कायले बसतात ती? बापू पंखा लावजो, बाबू ए बाबू लावजो पंखा लावजो, पंख्याखाली तोंड इकडे कर। हे अस इकडे कर, इकडे नवर देवड अस। हे बरो आणि आना पाणी चा ना। हे मेसूरवाले पाहुणे कोण? मी वयक करून देतो। हे पोराचे जवई, नमस्ते नमस्कार नमस्कार। हे मावसे, राम राम राम राम। हे चुलते, राम राम। हे आबा, बुढ्याच्यानं जरासा उशीर झाला बर का, बुढा वक्ताला दाढी करायला गेला। काय हरकत नाही, काय हरकत नाही, तुम्ही घ्या चहा घ्या ना। मग नको, मग दूध घ्या। बाळू एक शिंगल दूध आणजो। अरे नरम सुपारीचं कुठं नाही आलं का रे? कुठ कुठे आहे? घेऊन ये घेऊन ये। तुमच्या घरच्या म्हशीचं दूध आवडते ना? घरचीच म्हैस हाय, आपल्याला म्हशीचा लय शोक। पहिली बकऱ्या होत्या, यंदा चिकल्या। तेच म्हणतो।

0: सर डेअरीच दूध लय पातळ असते बघा, त्याले काय चव असते हो, घ्या पान घ्या. बोलवा पोरीले, उशीर कायले करता, बोलवा बोलवा. काय हरकत नाही, काय हरकत नाही. ए भाई बेटा किती मा ये बस बस पाटावर विचारा ना विचारा. भाई काय नाव तु?
1: आपले नाव लेखा.
0: शिक्षण?
1: मॅट्रिक फेल.
0: जन्म तारीख?
1: 16090.
0: पोरगी जरा तोतडी बोलते का? हो लहानपणापासून सवय आहे तिले. साऱ्याच्या पायाला बाई लाग आणि जाय घरा. मग कस काय राव, सांगा काय पसंती तुमची?
1: पोरगी तशी पसंत आहे पण
0: पण काय
1: जरा तोतडी बोलते.
0: मग
1: आम्हाले इचार करा लागीन. पोराच्या मामाले इचारा.
0: बोला मामा. काय इचारू नका, आमचा पोरगाय जरा तोतळाच बोलते, बोलता खेपीची बोडते.
1: काही लांबून लावू नका तुम्ही, आता घ्या उरकून.
0: पण हुंड्याची सोय नाही आमची.
1: हुंडा कोणाले पाहिजे हो? जोळ्याले जोळा झाला, याच्यापेक्षा पाहिजे काय? आना कुकाची वाटी लावा टी रे साऱ्याला.

पोरगी तुमची नाजूक सुकुमार, पोरगी तुमची नाजूक सुकुमार, चालत जाता येता तिचे हाल होणार, सायकलवर बसवणं तिला नाही शोभणार, सायकलवर बसवणं

0: काहो आजा ब्रो कुठी गेले होते दोन तीन दिवस?
1: गाई चारू नका हो, पुरी आदल घडली।
0: कशी का हो?
1: त्या रोजी भोरगावले गेलो, भाचीची फायनल होती। अगोदर गावातून रिसोडाले गेलो आणि एसटीले जरासा टाइम होता, मी आता दळोक दाळी करून घ्यावं म्हणलं।
0: मग
1: बस स्टँड पाशी एका सलून मध्ये गेलो, दाळी केली। सलून वाला मले म्हणे की केसाले डाय करून घ्या।
0: हा बरोबर आहे, बैठकीत माणूस का टिप दिसायला पाहिजे।
1: मग केसाईले हेअर डाय केला आणि तसाच पैसे देऊन सलूनच्या बाहेर आलो।
0: मग
1: जरा बाहेर आलो तसा पाण्याचा ठोक आला, केसाचा डाय ओलाच होता।
0: जस डोसक्यावर पाणी पडलं तसा डाय पुरा तोंडावर पसरला। तोंड काय भोर, कपडे काय भोर, दस्तीले तोंड पुसलं पुन्हा चेहरा काय भोर झाला, दस्ती काही कुट झाली। अरे बाप रे, लय बुरी गोड झाली हो।
1: मी वानेरा सारखा दिसो ना, माही मले शरम लागे।
0: मग अवनळावर तोंड धुतलं, पण ते कायच निघते,
1: पक्का रंग झाला, सोबत दुसरे कपडे नाहीत। त्याच कपड्यावर बस स्टँड वर आलो, बस स्टँड वरचे सारे लोक मले पाहून बुजाडत ना, लहान पोट्टे भेत, काहून की मी दिसोस तसा भूता सारखा।
0: मग
1: एसटीले जरासा टाइम होता म्हणून टॉयलेटला गेलो, याद भुल्लीन लेडीज टॉयलेट मध्येच गेलो ना जी।
0: अरे वाय शिले का,
1: घाई घाई दुसलो, अंदर गेलो तर अंदर एक बाई मले पाहून भेली ना, माय तिनं काय हांबरडा फोडला, तोंड पाहून ती मले मोठमोठ्यानं ओरडू लागली ना।
0: मग
1: बाईचा कल्ला पाहून तिचा नवरा पयत आला आणि माणसं धावत आले, त्याहिले मी दिसलो। मग काय इच्छारू नाय, आच्छारू नाय, काहीच नाय, तिच्या नवऱ्याने एकदम फायरिंग सुरू केली,
0: म्हणजे
1: रट्टे सुरू केले, लाथा बुक्या, ज्या कळावर पडलो त्या कळावर रट्टे। बाकीचे लोकही मारायला भिडले ना बाबू, मारणारे चार पाच आणि मी एकटा। त्याले वाटलं की हा दारूच पेला आणि बाईले काहीतरी बोलला। मी म्हणो म्या बाईले हाते लावला नाही, काही बोललो नाही हो, घाई घाई दिसलो, मले माफ करा हो, हात पाय जोडतो, तरी रट्टे चालूच।
0: मग
1: तिकडून एक पोलीसवाला आला, मले म्हणे
0: चाल ठाण्यात, तुले अंदरच करतो।
1: त्यानं गलपट पकडून दूर नेलं। म्या म्हणलं जाऊ द्या ना साहेब, माय चुकी झाली, पण तो काही ऐकेनात ना। शेवटी मी त्याले खिशातले पैसे दिले।
0: किती दिले?
1: खिशात 250 रुपये होते, सारेच दिले, 10 त्यानं सोडलं। मग मी पुरा पैदल झालो लेका, खिशात खळकू नाही, ओळखीचा कोणी नाही, जुलूम झाला।
0: मग
1: हा सारा मूड गेला, बोरगावले जायचं कॅन्सल केलं, म्हणलं आता चला घराकड, पण खिशात खडकू नाही। शेवटी बस स्टँड वर पैदल आलो आणि म्हणलं आता कुठं जाऊ, रेल्वे स्टेशन वर गेलो आणि म्हणलं आता रेल्वेत फुकट जाऊ। बसलो गाडीत,
0: कोण्या गाडीत?
1: बसलो बाबा अकोला हिंगोली गाडीत। मले पाटलू स्टेशन वर जायचं होतं ना, संडासा पाशी एका कोपऱ्यात मान खाली घालून बसलो, गाडी सुरू झाली। तसा गाडी तिकीट चेकर आला ना,
0: मग
1: म्या म्हणलं साहेब अशी कशी कंडिशन आली, माझ्याजवळ तिकीट नाही। त्याले हात पाय जोडले, पण त्यो कायला ऐकते, तो तर म्हणे तुले अंदरच करतो।
0: मग
1: माहे 7 गेले आणि 5 राहिले, म्हंटल आता ह्या घालते मले बिनभाड्याच्या खोलीत। चोरासारखा बसलो ना बाप्पा, पण पुढे गेल्यावर गाडी मधातच थांबली,
0: अहून
1: रोडचं काम सुरू होत। तशी गाडी थांबली तशी मी डब्यातून खाली उडी मारली आणि पळत निघालो। 12 कोस पैदल चालून रात्री 2 घरी आलो, दार वाजवलं, बायकोन जस दार उघडलं तशी मले पाहून भेली ना ती, मी तिले भूतच दिसलो। तिची दातखीच बसली ना बाप्पा, रात भर तिले सूद नव्हती आणि तिले सूद आल्यावर मी बिमार पडलो। आता मी या गोष्टीची शपथ घेतली,
0: कोणत्या रे डोसक्याले टक्कल पडलं तरी चालेल, पण आयुष्यात कधी केसाले मी डाय करणार नाही बाबा।

0: खोल खाऊ नका। काल टीव्हीवर अमेरिकेतल्या शेतकऱ्याची मुलाखत दाखवली। कशी? अमेरिकेतला शेतकरी आपल्यासारखा बांडसावर राहत नाही, कोट पॅन्ट घालते, चिकन चोळ्या राहते, इंग्लिश बोलते, त्याले पाहिल्यावर त्यो कोण्याच्या अँगलने शेतकरी वाटत नाही बाप्पा।
1: अरे किती एकर शेत व्हायती रे तो?
0: 1000 एकर। तिकडे आपल्या सारखे 4-2 एकर वाले बुडीत कास्तकार नाहीत, एका जवळ 1000-1000 एकर जमीन हाय।
1: 1000 एकराले किती बैल लागत असिन बाप्पा?
0: अरे तिकडे बैलाचा कुटानाच नाही, सारं काम मशीन करते। मशीनच फिरते, मशीनच सोंगते, मशीनच कापूस येसते, आणि फवारा इवायनातून होते।
1: बापरे, इवायनातून फवारा?
0: तिकडे प्रत्येक शेतकऱ्याजवळ हेलिकॉप्टर हाय। तिकडे आपल्यासारखा निंद्याचा बाजार भरत नाही, मजुरायच्या इकडे चक्रा मारा लागत नाही, उन्हाऱ्याले मस्का मारा लागत नाही। एकच मशीन 100 माणसाचं काम करती।
1: एवढं काम एकटा माणूस कसा करत असीन?
0: तो काय आपल्यासारखा कुपाले फास्ट ठोकत नाही बसत।
1: मग
0: कॉम्प्युटरवर स्टडीमेंट काढते, त्याच्या सोबत त्याची बायको दाखवली।
1: कशी होती रे? एकदम हिरोईनच होती बाप्पा।
0: आपल्याकडची वावरात जाणारी बाई तर 40 किलोच्या वर येचित नसते। तिच्या लुगड्याले दान मारायला लागते, 125 रुपयाच्या साळीले पिको फल नसते, केसाले तेल नसते, एकादशा धरू धरू ती अगदीच थकेल दिसते। पण अमेरिकेच्या शेतकऱ्याची बायको एकदम खतरा। माणूस जराभर फायतच राहते, ते चिकन खाते, पांढरी बक राहते बोगळ्यासारखीच, आणि धंदा काय करते ती? ते काय युवा घेऊन वावरात जाते काय? नाही, ती खंडाळी करून कापूस येतच नाही। मग मेकअप करून कॅम्प पुटळ पुळ बसते, तिच्या टीव्हीवर सार वावर दिसते। माल किती झाला, किती इकला, असा सारा पैशाचा हिशेब ठेवते।
1: अण्णा, त्याचा एवढा मोठा माल कोण घेत असिलो?
0: अरे त्याच्याजवळ दाल मिल, ऑइल मिल, जिनिंग असते, एकटाच सार करते। तिकडे मंदातले दलाल नसते, सरकार त्याच्या माल जाण्यावर विकत घेते।
1: काका, एवढे एकटा कसा करीत असेल हो तो?
2: अरे बबनिया, मी काय खोटा बोलीन काय रे? तू खुद्द सांगे ना, टीव्हीवर त्याचं वावर दाखवलं, हेलिकॉप्टर मिल दाखवले। मी म्हणलं तू आपल्यासारखा बंडी घे नेसून का वावरात जात असिन का?
0: अरे बंडीची गोष्टच नाही तिकडं, डवरे, वखर, दुंडे, तुंडे, कनोळी, मुसके कोणाच्या घरी दिसत नाही।
2: आव काका, कसं घर आहे हो त्याच?
0: शाही घर आहे। आपल्या घरात एका खोपऱ्यात कापूस, इकडून पोते, तिकडून कुटार, वरती ढोर, चपरीत बकऱ्या, आणि त्याच तस नाही। त्याच्या घरात दुकानासारख्या अशा बाटल्या दिसतेत, तो वावरात द्राक्ष काढून बियर तयार करते। त्याच्या घरात टीव्हीचे कॅमेरे दिसते। तो आपल्यासारखा रोजच्या रोज वावरात वानेरा हाकलत नाही।
1: मग
2: अरे किती सांगू बाबा,
0: वावरातले पीक त्याले कॅम्प्युलेटर वर दिसते ना। गाई म्हशीचा कुटाणा कोण करते?
1: अरे ती त्याची बायको करते।
2: म्हणजे काय, म्हशी धुते का काय?
0: अरे नाही रे गण्या, अरे म्हैस ही मशीनच धुते। ते फक्त ध्यान ठेवते, तिले आपल्यासारखे सळा सळून कला लागत नाही, मातेरे धुवा लागत नाही। ते जीन पॅन्ट घालून मशीन चालवते, दिवसातून 18 घंटे काम करते। 18
1: कमाल झाली राजा।
2: अरे तिकडे आपल्यासारख्या बुडीत बँका नाहीत, बँक बगरवाजी पैसा देते, बगरवाजी सबसिडीवर मशीन देते, म्हणून तिकडे कोणी मरत नाही।
1: गोट खरी आहे
2: तो हेच तर सांगे।
0: मी एकटा असून 1000 एकर व्हायतो, वरतून 17 धंदे करतो, रात दिस मेहनत करतो, आणि तुम्ही 2-4 एकर व्हायता तरी बी आत्महत्या करता? तो बायाली म्हणे जिजाबाई व्हा, घरच्या माणसायले ढिवसा द्या। माणसायले म्हणे दुसरा जन्म नाही, ह्या जन्मात चांगलं जगून घ्या। लेकराईचे
2: वाक्य करू नका. तू म्हणे सुग्रणीले हात नसते तरी ते नाजूक खोपा तयार करते. तुम्हाले देवान दोन हात दिले, विचार कराले डोकं दिलं तरी खाय खाता दिमाग चालवा. माणसाचा दिमाग हाच त्याचा पैसा आहे. झोल खाऊ नका गळे हो, जे होईल ते पाहून घेऊ.
3: नाच करायचा नाही.

0: तर श्रोते हो, कसा वाटला आजचा आपला हा कार्यक्रम? आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी कलावंत अमोल देशमुख आणि सविता भरत जाधव. मित्रांनो, आपल्याला आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही तुम्हाला पत्र पाठवण्यासाठी पत्ता सांगणार आहोत. तर पत्ता याप्रमाणे, पेन आणि वही सोबत ठेवा पत्ता लिहून घ्यायला. पत्ता असा आहे, कार्यक्रम हास्य तरंग, स्वरानंद FM रेडिओ केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, करडा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. तर मित्रांनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल आणि आमच्या आजच्या कार्यक्रमामधले छोटे छोटे गाणे सुद्धा, याबद्दल आपले अभिप्राय आम्हाला अवश्य पाठवा. पत्ता तुम्हाला सांगितलेला आहे, आज याच ठिकाणी थांबूयात, परत भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत सर्व श्रोत्यांना AR परवेजचा प्यार भरा नमस्कार.
1: अरे भाई, नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या? अरे आप हास्य तरंग सुनिए.
2: आता तुम्हाला एकच सांगतो, स्वरानंद केंद्रावर ऐकत जा हास्य तरंग.
3: मी काय म्हणतो, हास्य तरंग स्वरानंद केंद्रावर हास्य तरंग.

0: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आणि आजच्या या विशेष कार्यक्रमात मी आरजे शुभांगी आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजचा दिवस काहीसा खास आहे, कारण आज मनभावन कराओके सिंगिंग क्लब प्रस्तुत विशेष कार्यक्रम आम्ही सादर करत आहोत, द गोल्डन एरा ऑफ हेमंत कुमार. आजचा दिवस खूप खास आहे, कारण आज 16 जून भारतीय संगीताच्या आकाशातला तो शांत, गंभीर आणि मखमली आवाज असलेला तारा हेमंत कुमार मुखर्जी यांची जयंती. मित्रांनो, भारतीय संगीत विश्वात अनेक गायक आले आणि गेले, पण ज्यांच्या आवाजात एक वेगळीच संथ शांतता आणि मखमली ओलावा होता, असे जादूगार म्हणजे आपले हेमंदा. त्यांचा जन्म 16 जून 1920 रोजी वाराणसीमध्ये झाला, पण संगीताचं वेड लहानपणापासूनच त्यांना होतं. विचार करा, अवघ्या 13व्या वर्षी 1933 साली ऑल इंडिया रेडिओवर त्यांनी पहिलं गाणं गायलं. 1937 साली निमाई संन्यास या बंगाली चित्रपटातून त्यांचं पार्श्वगायन सुरू झालं आणि 1947 मध्ये अभियात्री या बंगाली चित्रपटासाठी त्यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केलं. 1947 साल हेमंदांनी सलील चौधरींचं कोनो एक गायर बधू हे गाणं रेकॉर्ड केलं. ग्रामीण वधूची गोष्ट सांगणारं हे गाणं, त्यांचा तो भुरळ पाडणारा मऊ आवाज मध्यमवर्गीय आणि ग्रामीण लोकांच्या हृदयात थेट भिडलं. या गाण्याने हेमंदा आणि सलीलदा पूर्व भारतात घराघरात पोहोचले. पुढे या जोडीने अनेक हिट गाणी दिली. बंगालमध्ये तर हेमंदांचं स्थान वेगळंच. सलील चौधरी म्हणाले होते, जर देवाने कधी गाणं गायचं ठरवलं तर तो नक्कीच हेमंत कुमार यांच्या आवाजात गाईल. काय बोलणार यावर. खरंच सुंदर आवाज. 1951 साली फिल्मिस्तानचे एस मुखर्जी यांच्या आग्रहावरून हेमंदा मुंबईत आले. त्यांचा पहिला हिंदी चित्रपट आनंद मठ 1952 सालचा. लतादिदींनी गायलेलं वंदे मातरम, आहा हा हा, देशभक्तीचा तो आवाज आजही अंगावर शहारा आणतो. पिक्चर आणि गाणं दोन्हीही अजरामर झालं. आणि मग आलं 1952 जाल सिनेमा. एस डी बर्मन यांचं संगीत आणि हेमंदांचा आवाज, ये रात ये चांदनी फिर कहा, देवानंद आणि गीताबाली यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं म्हणजे एक मास्टरपीस. चला तर मग त्या जादुई रात्रीत जरा डकावूया. पुढचं हे गाणं सादर करताय श्री जितेंद्रजी अग्रवाल सर. हे एक बिझनेसमन असून त्यांना संगीताची विशेष आवड आहे, संगीत प्रेमी आहेत आणि जाणकार सुद्धा आहेत. तेव्हा ऐकूया हे छानसं गाणं त्यांच्याच आवाजात.

काय मस्त ना, खरंच मज्जा आली. आणि हेमंतांचा धीरगंभीर आवाज आणि रोमॅन्टिक आवाज वा वा ऐकतच राहावं असं वाटतं. पुढच्याच वर्षी 1953 शंकर जयकिशन यांनी पतिता सिनेमात हेमंतांना घेतलं. याद किया दिल ने कहा हो तुम बॉलिवूडमधलं एक अजरामर रोमॅन्टिक गाणं. त्याच वर्षी अनारकली आला, सी रामचंद्र यांचं अप्रतिम संगीत. लता दीदींसोबत हेमंतांचं जाग दर्दे इश्क जाग श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारं द्वंद्वगीत. मित्रांनो, गायक म्हणून हेमंत कुमार यांना यश लाभत होतं, पण एक संगीतकार म्हणून काही सिनेमे फ्लॉप झाल्यामुळे हेमंतदा निराश झाले आणि त्यांनी कोलकात्याला परत जाण्याचा निर्णय घेतला. पण थांबा, इथेच तर झाला एक अस्सल बॉलिवूड ड्रामा. एस मुखर्जी यांनी त्यांना मुंबई रेल्वे स्टेशनवर रोखलं. ते म्हणाले, हेमंत परत जाण्यापूर्वी एक सुपरहिट संगीत देऊन जा. आणि मित्रांनो, तो चमत्कार घडला 1954 नागिन सिनेमात. मन डोले मेरा तन डोले, सुंदर गाणं. या सिनेमाच्या गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आणि सिनेमानं बॉक्स ऑफिस गाजवलं. त्या गाण्यांमधला बीनचा तो प्रसिद्ध आवाज, खरं तर ती बीन नव्हती, हेमंतांच्या दोन असिस्टंट्सनी क्लॅव्हिओलिन वापरून तो तयार केला होता. बॉलिवूड संगीतातला इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा सगळ्यात पहिला प्रयोग. आणि याच सुपरहिट संगीतासाठी हेमंतांना मिळाला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट संगीतकार अवॉर्ड. काय टर्निंग पॉइंट होता ना हा. श्रोते हो, हेमंत कुमार फक्त गंभीर गाणीच गात नव्हते बरं का, त्यांच्या आवाजात एक अजब मस्करीपणा आणि बिंधास्तपणाही होता. 1958 आलेल्या सोलवा साल चित्रपटात त्यांनी देव आनंद यांच्यासाठी एक अतिशय चुलबुलं गाणं गायलं, है अपना दिल तो आवारा. हे गाणं ऐकलं की पाय आपोआप थिरकायला लागतात, हो ना. हाच होता हेमंतांच्या आवाजाचा करिश्मा. आणि हाच करिश्मा पुन्हा एकदा जागा करताय जितेंद्रजी अग्रवाल पुन्हा एकदा आपल्या स्वरात हे गाणं सादर करताय. ऐकूया हे सुंदरसं गाणं.

वा वा, अप्रतिम, खरंच सुंदर. मित्रांनो, हेमंतांनी केवळ प्रेमाची गाणीच गायली नाहीत, तर समाज आणि लहान मुलांना योग्य दिशा दाखवणारी देशभक्तीपर आणि प्रेरणादायी गाणी सुद्धा गायली बरं का. 1961 आलेला दिलीप कुमार यांचा गंगा जमुना हा कल्ट क्लासिक चित्रपट, नौशाद साहेबांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं. इन्साफ की डगर पे बच्चो दिखाओ चल के, वा, खूपच सुंदर गाणं आहे. आणि हेच गाणं सादर करत आहे इंजिनियर श्री भगवत पाटील सर आपल्या सुरेल आवाजात.

वाह वाह, अप्रतिम सुंदर। ये देश है तुम्हारा, नेता तुम्ही हो कल के। हेमंत कुमार यांचा हा खणखणीत आवाज आपल्या मनामध्ये नेहमीच चांगुलपणाची भावना जिवंत करतो। श्रोते हो, हेमंदा आणि देव आनंद ही तर एक सुंदर जुगलबंदी होती। हेमंत कुमार यांनी देव आनंद यांच्यासाठी तब्बल 11 गाणी गायली, ज्यातली बरीच गाणी सुपरहिट ठरली। 1962 आला बात एक रात की, त्यातलं हे गाणं हेमंत कुमार आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं। संवादाच्या स्वरूपात सुरू होणारं आणि थेट काळजाला भिडणारं, ना तुम हमे जानो ना हम तुम्हें जाने, वाह अप्रतिम गाणं सादर करताय प्रोफेसर संजय कोरान्ने सर। हे सुद्धा गाण्यातले जाणकार आहेत आणि उत्तम गायक असून संगीत प्रेमी सुद्धा आहेत। ऐकूया त्यांच्या स्वरात हे सुंदरसं गाणं।

0: वाह वाह, खूब छान सुंदर. न तुम हमें जानो ना हम तुम्हें जाने, खरोखर शब्दांच्या पलीकडची ही अनुभूती आहे. या गाण्याने देव आनंद यांच्या लोकप्रियतेत खूप मदत केली हे नक्की. श्रोते हो, हेमंतांनी गायक म्हणून जितकी उंची गाठली तितकीच त्यांनी चित्रपट निर्माता आणि संगीत दिग्दर्शक म्हणून सुद्धा गाठली बरं का. 1962 त्यांनी 20 साल बाद या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाची निर्मिती केली आणि त्याला संगीतसुद्धा दिलं. विश्वजीत आणि वहिदा रेहमान यांच्यावर चित्रित झालेलं आजही तितकंच लोकप्रिय असलेलं हे गाणं ऐकूया. बेकरार करके हमें यू ना जाइए, सादर करताय प्राध्यापक डॉक्टर रवींद्र बावने सर त्यांच्या सुरेल स्वरात.
1: बेकरार करके हमें यू ना जाइए, आपको हमारी

अप्रतिम. आणि मग आलं 1968 साल, चित्रपट खामोशी. या चित्रपटासाठी हेमंतांनी केवळ संगीतच दिलं नाही तर गुलजार यांच्या शब्दांना आपल्या स्वर्गीय आवाजाने अजरामर केलं. राजेश खन्ना आणि वहिदा रहमान यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं. तुम पुकार लो तुम्हारा इंतजार है, सादर करताय पुन्हा एकदा प्राध्यापक डॉक्टर रवींद्र कुमार बावने सर.

0: श्रोते हो, हे गाणं ऐकताना अंगावर शहारा येतोच हो ना। हेमंतांच्या स्वरांचा हाच तर चमत्कार होता। संगीतकार म्हणून त्यांनी खामोशीच्या संगीतात एक वेगळीच जादू निर्माण केली, एक शांतता जी खूप काही बोलून जाते। रसिक हो, गायक, संगीतकार, निर्माता, हिंदी बंगाली चित्रपट आणि अनेक अनेक, हेमंत कुमार हे एक नाव नाही तर एक संपूर्ण संगीत विद्यापीठ होतं। आणि त्यांचीच गाणी आज आपल्यासमोर सादर केली मनभावन करावके सिंगिंग क्लबचे श्री जितेंद्र अग्रवाल, इंजिनियर श्री भागवत पाटील, प्राध्यापक संजय कोरांने आणि प्राध्यापक डॉक्टर रवींद्र बावने यांनी। श्रोते हो, आज 16 जून त्यांच्या जयंतीनिमित्त त्या मखमली, गंभीर, रोमॅन्टिक, खट्याळ आणि तितक्याच संवेदनशील आवाजाला आपण पुन्हा एकदा मनापासून सलाम करूया। श्रोते हो, जाता जाता पुन्हा एकदा हेमंतांनी गायलेलं पॉप्युलर मराठी गाणं कुठलं येतं आहे का लक्षात? नक्कीच, जर तुमच्या लक्षात आलं असेल तर नक्कीच आम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवर कळवा। आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9284499433, 92844994333 या नंबरवर नक्की आमच्याशी संपर्क साधा। आणि तुम्हाला आजचा हा हेमंत कुमार स्पेशल कार्यक्रम कसा वाटला ते सुद्धा जरूर कळवा, आम्ही आपल्या प्रतीक्षेत आहोत। श्रोते हो, काही आवाज कधीच विसरले जात नाहीत, ते फक्त आठवणीत नाही तर श्वासात राहतात। तेव्हा आज इथंच थांबूया। मी आरजे शुभांगी आपली रजा घेतीये, पुन्हा भेटूया पुढच्या खास कार्यक्रमात। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट, म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा KC इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसनी।
2: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू, सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स। उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव।

0: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसने.
1: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव. आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे प्लॅटफॉर्म.
0: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा NAC A ग्रेड अँड NBA फॉर MBA प्रोग्राम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे जळगाव.

अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी, तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा नॅक ए ग्रेड अँड एमबीए फॉर एमबीए प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे, जळगाव.

अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी, तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा नॅक ए ग्रेड अँड एमबीए फॉर एमबीए प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे, जळगाव.

रामकृष्ण हरी। बोलणं सर्वांना येत असतं, पण कुठे केव्हा आणि कसं बोलायचं हे अवगत करायला संयमाची जोड लागत असते। कोणाची जीभ बोलत असते तर कोणाची नियत बोलत असते, कोणाचा पैसा बोलत असतो आणि कोणाची वेळ बोलत असते, कोणाचं पद तर कोणाचा अधिकार। परंतु शेवटी परमात्म्यासमोर मात्र प्रत्येकाचं कर्मच बोलत असतं। रामकृष्ण हरी।

श्रीराम समर्थ 16 जून परमार्थ श्रद्धेने करावा. आपण मनुष्य जन्माला आलो ते भगवंत प्राप्ती करताच आलो. आत्तापर्यंत मी पुष्कळ योनी हिंडलो, भगवंताने आता मनुष्य योनीत आणले. भगवंता आता नाही तुला विसरणार असे कबूल करूनही आपण जन्मात आलो नाही तर लगेच तू कोण असे म्हणू लागतो. संत आपल्याला तोच मी असे भगवंताजवळ कबूल करून आल्याची आठवण करून देतात. पण संतांनी जागे केले तरी आम्ही मात्र पुन्हा तोंडावरून पांघरून ओढून घेतो. याला काय करावे? झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करणे कठीणच जाते. पुष्कळ तीर्थयात्रा केल्या पण होतो तसाच राहिलो यात दोष गंगेचा का माझा? गंगेच्या काठी कितीतरी लोक येतात, स्नान करतात, पूजा अर्चा करतात, मग हे कलियुग आहे असे कसे म्हणावे? असे एकाने म्हटले. त्यावर दुसरा म्हणाला, याचे प्रत्यंतर समोरच दाखवतो. समोर एक रक्तपिती माणूस बसला आहे, त्याला जो पापी नसेल त्याने कवटाळावे म्हणजे त्याची रक्तपिती जाईल. पण एवढे होईल की जर कवटाळणारा पापी असेल तर त्याला त्या माणसाची रक्तपिती होईल. असे समजल्यावर जो तो हळूहळू तिथून पसार होऊ लागला. म्हणजे एवढे नियमनिष्ठ विद्वान गंगामध्ये रोज स्नान करणारे तरी आपले अंतःकरण शुद्ध झाले आहे असे त्या कुणालाच वाटत नाही. तेवढ्यात वराडकडला एक गरीब शेतकरी घोंगडी पांघरून हातातली काठी टिकीट टिकीट येत होता. त्याची निष्ठाच अशी की गंगेत स्नान केले की सर्व पापे नष्ट होतात. त्याने गंगेत बुडी मारली आणि वर येऊन त्या रोग्याला कडकडून भेटला आणि आश्चर्य म्हणजे त्या रोग्याचा रोग एकदम बरा झाला. असे हे जे गोरगरीब भोळे भाळे लोक त्यांच्याजवळ अंधश्रद्धेने जे येते ते मोठ्या विद्वानांनाही साधत नाही. आपण व्यवहारात पुष्कळ ठिकाणी अंधश्रद्धा ठेवतो. घरून कचेरीला निघताना वेळेवर आपण पोहोचू अशी अंधश्रद्धा आपली असतेच. कधीकधी आकस्मिक कारणाने आपण कचेरीला पोहोचू शकत नाही तरी पण आपण भरोसा ठेवतोच. व्यवहारात आपण एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवतो तेवढी जरी भगवंतावर ठेवली तरी भगवंत आपल्याला समाधान देईल. परमार्थ पूर्ण समजून तरी करावा किंवा आढळण्यासारखा श्रद्धेने करावा. पण आपण आहोत अर्धवट, म्हणजे पूर्ण कळलेले नसून आपल्याला ते कळले आहे असे वाटते. अशा माणसाला शंका फार आणि त्याचे समाधान करणेही फार कठीण जाते. अमुक एक खरे आहे असे कळूनसुद्धा ज्याला आचरणात आणता येत नाही तो मनुष्य खरा अज्ञानी. जे अनुभवाने सुधारले तेच शहाणे भले. परमार्थामध्ये अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही पण त्याचे श्रद्धेशिवाय मुळीच चालायचे.

0: हाय, मी आहे आरजे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: कृषी संदेश।

नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, सोयाबीन हे आपलं महत्त्वाचं खरीप हंगामातील पीक आहे. सोयाबीनचा पेरा जवळजवळ 2.5 ते 2.5 लाख हेक्टरवर वाशिम जिल्ह्यात असतो आणि अधिकात अधिक उत्पादन घेण्याकरता आपण प्रयत्नशील असतो. परंतु सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी काही महत्त्वाच्या सूचना जर आपण पाळल्या आणि तंत्राचा वापर केला तर आपली उत्पादकता निश्चित जी आपल्याला मिळते त्यापेक्षा

0: त्या अधिक मिळू शकते. त्यामध्ये प्रमुख बाबीचा जर आपण विचार केला तर सोयाबीनची पेरणी जमिनीत साधारणतः 4 इंच ओल म्हणजे साधारणतः 100 मिलीमीटर पाऊस झाल्याच्या नंतर करावी. उशिरात उशिरा पेरणी 15 जुलैपर्यंत करता येईल, मात्र धूळ पेरणी आपण टाळली पाहिजे. पेरणीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशकाची प्रथम प्रक्रिया करावी व त्यानंतर जीवाणू संवर्धन लावावं. जमिनीच्या प्रकाराच्यानुसार योग्य उन्नत व अधिक उत्पादन देणारे वाण आपण निवडले पाहिजे. जसं आपल्याकडे JS 335 एक महत्त्वाचं वाण आपण मोठ्या प्रमाणावर घेतो, परंतु या वाणाबरोबर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं शिफारसित केलेले वाण जे आहेत त्याच्यामध्ये TMS 98-21, त्यानंतर 93-05 यासारखे वाणं आपण त्याच्यामध्ये काही निवडले पाहिजे आणि निवळ एकाच वाणाचा पेरा आपण टाळला पाहिजे. अनुवंशिकता शुद्ध असणारी बियाणं आपण पेरणीकरता सोयाबीनच्या निवडलं पाहिजे. बियाणं 4 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल पेरल्या जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. उताराला आडवी तसेच पूर्व पश्चिम पेरणी केली पाहिजे. पेरणी करताना पट्टा पद्धतीनं जर केली तर हे चांगलं. पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण शक्ती अवश्य तपासावी. सोयाबीनचे बियाणे स्वतःच्या शेतात तयार करावे, यामुळे खर्चात बचत होते आणि दर्जेदार बियाणं आपल्याला हमखास मिळतं. ज्या शेतात पाण्याचा योग्य निचरा होत नसेल अशा जमिनीत जिप्सम जे आहे 10 बॅग्स म्हणजे साधारणतः 5 क्विंटल प्रति हेक्टरी या प्रमाणात पूर्व मशागतीच्या वेळेस मिसळून दिलं पाहिजे. चुनखडीयुक्त शेतामध्ये ज्याच्यामध्ये सामू 8 पेक्षा जास्त आहे, सोयाबीनच्या पिकात फेरस सल्फेट 0.5% म्हणजे साधारणतः 50 ग्रॅम अधिक 0.25% म्हणजे 25 ग्रॅम कळीचा चुना अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन या मिश्रणाची 2 वेळा फवारणी, पहिली फवारणी पीक फुलावर येण्यापूर्वी आणि दुसरी शेंगा धरण्याच्या अवस्थेमध्ये जर केली तर चांगलं राहतं. यामुळे लोहाची कमतरता पिकास भासणार नाही आणि पानं पिवळे पडणं बंद होईल. मळणी करताना ड्रमची गती 350 ते 400 फेरे प्रति मिनिट यापेक्षा जास्त नसली पाहिजे आणि पीक फुलर अवस्थेत असताना डवरणी मुळीच करू नये. तर ह्या काही बाबी आहेत की ज्या आपण जर पाळल्या तर सोयाबीनचं उत्पादन अधिक मिळण्याकरता आपल्याला फायदा मिळतो. अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प यांनीसुद्धा काही सोयाबीनकरता शिफारसी केलेली आहेत. त्याच्यामध्ये वाढीव उत्पादकता मिळण्याकरता सायकोसिल 500 ppmची फवारणी फुलर अवस्थेच्या सुरुवातीला जर केली तर त्याचा फायदा होऊ शकतो. सोयाबीन पिकामध्ये अधिक नफा मिळवण्याकरता हेक्टरी 20 किलो सल्फर व 1 किलो बोरान जर आपण दिला तर त्याच्यासुद्धा आपल्याला अधिक उत्पादनाकरता फायदा होऊ शकतो. तर ही काही पायाभूत माहिती आहे की सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी महत्त्वाच्या सूचना. यातील बाबीचा अंमल आणि अधिक माहिती जर आपल्याला पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्राकडे येथील पीक संरक्षण शाखेशी जर संपर्क केला तर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे तंत्रशुद्ध मार्गदर्शन मिळू शकतं. तर त्याचा वापर करा आणि आपली उत्पादकता वाढवा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: सर्वानुभूती भगवत दर्शन.
1: या जगात एखादी गोष्ट फक्त अमुक इतक्या प्रमाणातच आपल्या ठाई असली पाहिजे अशी काही मर्यादा का ठरलेली आहे? हे जग अनंत नाही काय? जीवनात भावनांच्या आणि त्याचबरोबर सुसंस्कृततेच्या आणि बुद्धीच्याही अनंत विकासाला पूर्ण वाव आहे. आमच्या ठाई हृदय आणि बुद्धी दोन्ही अमर्याद प्रमाणात येवोत, आमच्या जीवनात ती दोन्ही एकमेकाच्या हातात हात घालून समांतर भावे प्रवाहित होत. जगामध्ये दुःख आहे हे बहुधा सर्वच धर्मांना कळतं, पण ते सगळेच एक चूक करताना आढळतात, आणि ती म्हणजे ते सगळे कसे केवळ हृदयानेच चालवले जातात, भावनांनी वाहून जातात. या जगात दुःख आहे म्हणून ह्या जगाचा त्याग करा हा उपदेश फार थोर आहे, आणि तोच एकमेव सदुपदेश आहे यातही शंका नाही. जगाचा त्याग करा, सत्य आकळण्यासाठी असत्याचा त्याग करायला हवा, चांगल्याचा लाभ होण्यासाठी वाईटाचा त्याग करायला हवा, जीवनाची प्राप्ती होण्यासाठी मृत्यूचा त्याग करायला हवा, याविषयी दुमत असणं अर्थातच शक्य नाही. तरी पण जीवनातील दुःखांवर तोडगा म्हणून आपण आपले आजचे हे पंचेंद्रियगत जीवन, आपल्याला ठाऊक असलेलं हे जीवन सोडून द्यायला हवं असाच जर या मताचा गर्भितार्थ असेल, तर मग हे जीवन टाकून दिल्यानंतर आमच्या हाती काय उरलं? कारण जीवन म्हणजे आम्ही आज जे जगतो आहोत त्यापेक्षा वेगळं आणखीन काय? हेच जर आम्ही टाकून दिलं तर मग काय उरलं? पुढे ज्यावेळी आपण वेदांताच्या सखोल तात्विक भागाचं आलोचन करू त्यावेळी आपल्याला हे सगळं अधिक चांगलं कळून येईल. सध्या मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की केवळ वेदांतामध्येच आपल्याला या समस्येचा तर्कसंगत उलगडा आढळून येतो. इथे मी तुम्हाला वेदांताच्या उपदेशाचं सार सांगून ठेवतो, आणि ते हेच की जगाकडे आपण दिव्य चक्षुंनी म्हणजेच ब्रह्मदृष्टीनी बघायचं आहे. खरं पाहता वेदांताला जगाचा तिटकारा नाही. वेदांत खरोखर जग अजिबात उडवून देऊ इच्छित नाही. वेदांता इतकं जाज्वल्य वैराग्य आणखी कोणीच शिकवत नसेल, पण वेदांत आपल्याला शिकवत असलेलं वैराग्य शुष्क नाही. आम्हाला आत्महत्येस उद्युक्त करण्याचा वेदांताचा मानस नाही. मानवी जीवन सुकवून टाकणं वेदांताला अभिप्रेत नाही. वेदांतात सांगितलेल्या वैराग्याचा खरा अर्थ आहे जगाकडे ब्रह्मदृष्टीनं बघणं. आपल्याला जग ज्या स्वरूपाचं वाटतं, ज्या स्वरूपाचं जाणवतं, ज्या स्वरूपाचं भासतं, जगाच्या त्या स्वरूपाचा आपण त्याग करायचा असून मग ते खरोखर काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. वेदांताची शिकवण ही अशी आहे, जगाकडे ब्रह्मदृष्टीने बघा, कारण वास्तविकदृष्ट्या ते ब्रह्माखेरीज आणखी काही नाहीच. ते वस्तुत स्वरूपतःच ब्रह्म आहे. वेदांतावरील आदिम अधिकृत ग्रंथ जी उपनिषद, त्यातील सर्वात प्राचीन अशा ईश नामक उपनिषदाचा आरंभच असा होतो. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत. या जगात जे सगळं काही आहे ते सर्व आपण ईश्वरानं आच्छादून टाकायला हवं. आपण सर्व काही ईश्वरानं आच्छादून टाकायला हवं. जगातील दुःखांकडे आणि वाईटाकडे जाणून बुजून डोळे झाक करून सगळं काही मंगलमय आहे, सगळं काही सुखमय आहे, किंवा जे काही घडतंय ते सगळं चांगल्यासाठीच घडतंय असा भ्रम उराशी बाळगून तज्जन्य बेगडी आशावादानं आपण जग आच्छादायचं नाही, तर खरोखर प्रत्येक वस्तूत ईश्वर बघून आपण ईश्वरानं हे जग आच्छादायचं आहे. या अशा रीतीने आपण जगाचा त्याग करायचा आहे, आणि जगाचा असा त्याग केल्यानंतर काय शिल्लक उरतं? शिल्लक उरतो परमेश्वर. म्हणजे काय? म्हणजे असं, तुम्हाला पत्नी आहे असू द्या, तुम्ही तिला सोडून द्यायचं आहे अशातला भाग नाही, तर तुम्ही आपल्या त्या पत्नीच्या ठाई ईश्वर बघायचा आहे. मुलाबाळांचा त्याग करायला हवा म्हणजे काय? म्हणजे प्रत्येक देशातले काही नरपशु करतात त्याप्रमाणे आपल्या मुलाबाळांना घरातून हाकलून का द्यायचं? नाही, मुळीच नाही. हा धर्म नव्हे, ही तर सैतानी. मुलाबाळांचा त्याग करायचा म्हणजे त्यांच्या ठाई ईश्वर बघायचा. असंच इतरही सर्व गोष्टींच्या विषयी. जीवनात आणि मरणात, सुखात आणि दुःखात प्रभू समभावे विद्यमान आहे. समस्त विश्वच भगवंतांनी भरलेला आहे. फक्त डोळे उघडा आणि त्याला बघा. वेदांत शिकवतो ते हे

0: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविणारे प्लॅटफॉर्म.
1: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा नॅक ए ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे, जळगाव.

0: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेस ने.
1: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे जळगाव.

0: गीता चिंतन भाग 14 ग्रामगीतेच्या या भागात कार्यकर्ता समाजसुधारक समाजसेवक देशभक्त यांच्या वर्तणुकीचे महत्व सांगताना समाजहितैषी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा ध्येयवाद अचूकपणे विशद केला आहे. प्राणांतिक आपत्ती सोसूनही स्त्रिया अनाथ मुले अस्पृश्य व श्रमिक समाज यांचे सुखासाठी झटणारा महाराष्ट्राचा आद्य समाज सुधारक महात्मा म्हणजे ज्योतिराव फुले यांनी इसवी सन 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा काढली. त्यांची धर्मपत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शिक्षण सेवेचा भार सोपवून पहिल्या शिक्षिकेचा अधिकार निस्पृहतेने मिळवून दिल्या व 1851 मध्ये अस्पृश्यांची पहिली शाळा काढून कोणी ऊच नीच नाही, सर्व मानव एक समान आहेत, माणूस कर्माने ऊच किंवा नीच ठरतो, जन्माने अथवा जातीने नव्हे, शिक्षणाचा अधिकार सर्वांना आहे, खरी नीती हाची मानवांचा धर्म, बाकीचे अधर्म ज्योती म्हणे, सत्याविन नाही जगी अन्य धर्म, कळवावे वर्म ज्योती म्हणे, सर्वांमध्ये आत्मज्ञान श्रेष्ठ, कोणी नाही भ्रष्ट ज्योती म्हणे, असा सत्याचा संदेश त्यांनी दिला. 1953 मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापून 1868 मध्येच त्यांनी अस्पृश्यांना आपली विहीर खुली करून दिली. अशी नेटाने स्वतःपासून सुरुवात करणारा आदर्श तत्व वेत्ता म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना एका सज्जनाने विचारले की महाराज आजचे चित्र तर याचे उलट आहे. एका सज्जने प्रश्न केला, लोक रहाटी कळली आम्हाला, पुढारी नेतेच सुधारती गावाला, सत्य हे सारे, परी भल्यांनीच गोंधळ घातला, पुढारी पुढिलांचा अरी झाला, तयाच्या नगाऱ्या पुढे कसला आवाज आमचा तान मारी, न्याय देवता सिंहासनी बसविली, तीच अन्याय करून गेली, मग कैची सुव्यवस्था आली सांगा सांगा, इमानदार म्हणून पाहिला धनी, त्यानेच केली बेईमानी, आता विश्वास ठेवावा कोणी कोणावरी, सतसंगतीशी पंडित बोलाविला, त्यानेच गावी कलह केला, शहाणा म्हणावा तोच निघाला महामूर्ख जायचा, प्रसन्नते करिता ठेविले गायन, तेथे ऐकावे लागले रुदन, आपल्या पोटाची सोय व्हावी म्हणून अडे ओरडे, घोडे शिकवाया आणला स्वार, तोची पडला मोडूनी कंबर, कैसे बसतील मग इतर घोड्यावरी, इमानदार म्हणून पाहिला धनी, त्यानेच केली बेमानी, आता विश्वास ठेवावा कोणी कोणावरी, मुले शिकविण्या ठेविला मास्तर, त्यानेच केला दुर्व्यवहार, शिक्षकासीच शिक्षणाची जरूर ऐसे झाले, औषधी ध्याया आणला डॉक्टर, त्याने रोग्याशी दिले जहर, आता कोणी करावा उपचार सांगा सांगा, ऐसे झाले आमुच्या गावी, सांगा काय व्यवस्था करावी, कोणास हाक मारुनी घ्यावी विश्वासाने, जन मनात येईल ते करीती, दारू पिती तमाशे नाचविती, पुढारीच पुढाकार घेती ऐशा कामी, गुंडास घेऊन या हाती, करीती मनी येईल त्याची जिती, त्या वाचुनी पुढाऱ्याची गती, म्हणती प्रगती पथा येईना, ऐशीची धरिले त्यांनी मनी, नाश केला गावी फिवनी, आता चोरची झाले धनी, सज्जन मेले उपवाशी, गाव सगळेची बिघडले, आपुल्या परी स्वैर झाले, नाही कुणाचे वर्चस्व राहिले कोणावरी, सांगा सांगा काय करावे, तुम्ही म्हणता गाव सुधारावे, कोण्या मार्गे आपण जावे अशा स्थिती, आपण करावे काही साधन, हस्ती टिंगल करुनी जन, म्हणती हा आला साधू कोठोन, पोट भराया, खराटा घेऊनी झाडझूड करावी, तेथेची मल विसर्जना बसवी, म्हणती तुमची सेवा तुम्ही चालवावी, आम्ही करू ऐसेची, काही सांगावे शहाणपण, म्हणती तुम्ही सांगणारे कोण, कशी वाटेल तैसे करोन राहू आम्ही, ऐशी झाली गावाची स्थिती, वाईट वाटते हृदयापती, सोडूनी जावे गावा येई चित्ती, परी जीवा आवडे ना, शेवटी आलो तुम्हाशी शरण, तुम्ही गाव केले आदर्श म्हणून, कैसे वडविले तेथील जन सांगा आम्हा लागोनी, त्याचे उत्तर ऐकून महाराज म्हणतात, मित्रा तू विचारिला प्रश्न बरवा, अति हर्ष झाला माझ्या जीवा, मी सांगेन धरोनी भावा वर्म माझे, प्रथम कळू दे तुझी साधना, काय ठेवी तुझी आपली धारणा, दिनचर्येची कैसी रचना आहे तुझ्या, हेची आहे मुख्य, जोवरी वक्त्याचे न दिसे आचरण, तोवरी लोक वागतील म्हणून समजू नये, लोकाशी जे जे शिकवावे ते आधी आपणची आचरावे, नुसते पुढारी म्हणून मिरवावे तेने आदर न वाढे, एक एक विषयाचे पुढारीपण घेऊनी तैसे केले आचरण, त्यांनीच बिघडवू शकले गाव पूर्ण, गुंड व्यसनी व्यभिचारी, तैसेची गाव सुधाराया आपण, विशेष केले पाहिजे आचरण, जेने होईल अंगी आकर्षण, गावास वेधून घेणारे एर पुढारी असोत सर्वही, परंतु आपला मार्ग खुंटला नाही, लोक जणू वाटची पाहती सदाही, कोण होतो पुढे म्हणून, यासाठी निराशेचे नाही कारण, आचरणे साधावे पुढारीपण, सत्याची प्रभावी सर्वाहून ही अमोल खूण विसरू नये, ज्याने सत्याशी नाते जोडले त्याचे अंगी गुरुत्वाकर्षण आले, सांगण्याहून ही सामर्थ्य चाले त्याच्या शुद्ध जीवनाचे, यासाठी प्रथम पाहिजे इंद्रियनिग्रह, खान पानादिकी नियमाग्रह, सर्वची विषयी असंग्रह आपुल्यासाठी म्हणून, पवित्र मीत आहार विहार, निद्रा थोडी शांती फार, सदा प्रसन्नता मुखावर बोलता चालता, यम नियमादी तैसी आसने, साधुनिया आरोग्य राखणे, बुद्धिबल चातुर्य वर्तने तेजोमय असावे, आपल्या कष्टावरीच जगावे, कुणाचे उपकार अंगी न घ्यावे, कमीत कमी खर्चाने राहावे साध्या घरी, अंग झाकण्यापुरते कपडे शिवले असावेत साधे भाबडे, शोक पाणी न आवडे ऐसे राहावे, आपुले परक्याचे हित दोन्ही असावेत लक्षात, जेने परक्याची वाटे पसंत तैसा व्यवहार करावा, आपुल्या कोणत्याही कारभारी अन्याय न व्हावा कोणावरी, सावधानी असावी हृदयांतरी सर्व काळ सत्याची, दया क्षमा शांती नम्रता प्रत्येक जागी प्रामाणिकता सरळपणा आणि प्रेमळता ही दैवी संपत्ती साधावी, सार्वजनिक कामी जाऊन कष्टच जावे निस्पृहपणे, जाती पक्ष मित्र शत्रू म्हणून पक्षपात कोठे नसावा, असभ्य हेकट नसावे वर्तन, कर्कशताने दिसावी वागण्यातून, कुणाचीही निंदा स्तुती ऐकून दुराग्री मन न करावे, प्रत्यक्ष दोष पाहिल्याविना अथवा न समजता विश्वासनीयाकडून करू नये न्यायदान, सोडल्या वाचून सर्व पक्ष, सामुदायिक जबाबदारी असेल जी जी नागरिकावरी, न चुकता पाळावी ती निर्धारी, स्वार्थ उरी न ठेवता, न करावी कोणाची निंदा स्तुती, आपण आदर्श करावी कृती, स्त्रिया मुले वृद्धादी सर्व सांगाती वागावे प्रेमे विश्वासे, राखावी शब्दाची किंमत, वेळेचे महत्व सदोदित, दुसऱ्याचे सुख दुःख आघात हित आपणा इतकेची जाणावे, हे सर्व जव पाहतील जन म्हणतील हाची आहे सज्जन, वाढेल तुमच्या कार्याचे महिमान हळूहळू, लोकाशी कळेल तुमचे वर्तन अंतर्बाह्य सात्विक पूर्ण, मग पाहतील देवाप्रमाण तुम्हा लागे, मित्रा ऐसे जव तू करीशी तव लोक राहतील प्रसन्न तुझशी, ऐकण्याची वाटेल खुशी लोकांना तुझे, म्हणतील तुम्ही सांगावे तैसेचे आम्ही वागावे, तुमच्या बोलण्यातून निघावे तरी मरण होईल आमुचे, तेव्हा प्रथम करावा विचार, आपण घ्यावा की नाही पुढाकार, एकदा पाऊल टाकता समोर मागे घेऊ नये कल्पांती, ज्याशी वाटे जनसेवा करावी त्याने प्रथम लोक लास सोडावी, आपल्या आत्म्याची ग्वाई घ्यावी कार्य सत्य म्हणून, या ज्यात आहे सर्वांचे सुख ते सत्कार्य न करिता राहावे विनमुख, हे तो आहे घोर पातक समजूनी घ्यावे, साहेल तैशी करावी सुरुवात, मुरवावया जनलोकात हृदयात आणि इंद्रियात मेळ राहू शके ऐशी, क्रमाने पाऊल पुढे घ्यावे, कार्यकरिता समाधान मानावे, विरोधकाशी उत्तर द्यावे नम्रतेने, लोकाशी बोलणे शिकवावे तरी आपण उत्तमची बोलावे, बोलण्यात माधुर्य ओतावे आपुल्या प्रेमे, आपल्या बोलण्याने उभकतील जन ऐसे कधी न करावे भाषण, कोणाचेही पूर्ण ऐकल्याविन न द्यावे मधून उत्तर, आपुले बोलणे प्रेमाचे दुसऱ्याचे बोलणे क्रोधाचे, परी ते सहन करावे साचे वारंगी, दुसऱ्याने किती क्रोध केला तरी हसूनी पाहिजे मावडीला, उत्तर देता यावे शांतीने त्याला आपुल्या परी, शंका विचारायची दाटी लागेल पदोपदी पाठी, सहन करोनी ही आटाआटी पाय पुढे टाकावा, एकदा झाली या निश्चय मग लोकची होती सहाय्य, कामे करावयाची सोय सोय होते, आपोआपची होतो निर्वाळा, तांडा जमतो भोवती सगळा, निवडावा त्यातून जिव्हाळा आहे कोणा, त्यासची साधी बर साथी करावे, शक्ती युक्तीने मन भरावे, कार्य करावयाशी सोपवावे आपुल्या जैसे, ऐसे मिळता काही जन, आरंभ झाला सत्कार्या पूर्ण, मग सहजची घ्यावे महत्पुण्य गाव सेवेचे, याहून नाही दुसरा उपाय, आपल्या गावाची लागाया सोय हाची मंत्र आहे सिद्धांतमय, गाव आपुले सुधारावया। हे ऐकून देखील एका अत्यंत चतुर माणसाने प्रश्न केला, तुम्ही सांगितलं याला फार उशीर लागेल, तोपर्यंत आमचे हात पाय डोळे तर काम करणार नाहीत, दुसरा उपाय सांगा ना। हे ऐकून या माझे उत्तर, प्रश्न करता बोलला चतुर, यासी लागतील दिवस फार, तोवरी गावाचे होईल कैसे, आपण सांगितले जे साधन तेही आहे महाकठीण, कोण साधील यम नियम आसन ध्यानादी सर्व, त्यासही वर्षे बरीच लोटती, तोपर्यंत आमचे गात्रे शीतल होती, मग कोण पाहिल गावाप्रती उत्तम आहे की वाईट, मित्रा ऐक याचे उत्तर, तुझं सोडोनी गाव व्हावे सुंदर, ऐशी इच्छा धरशील तीव्र तरी ती वेडेपणाची, माझे गाव सुंदर व्हावे मी चोर जारची रहावे ऐसे विसंगत दिसते आगवे म्हणणे तुझे व्यक्तिशुद्धीविना दुसरा उपाय काय आहे व्हाया सहाय्य टिकविन्यास गावी उत्तम सोय याविन मजला दिसेना तू म्हणशील सत्तेने सुधारावे ताबडतोब कायदे करावे तुझ्यासारखे टाळतील आगवे ते तैसेची ठेवावे स्वार्थी जन बोल बोल याचे उत्तर तुझी तयारी आहे काय सत्वर नाहीतरी वेळ मात्र गमवू नकोस आमुचा त्यापासूनी ग्राम वाचवावे कैसा जगी आदर्श होई निर्माण तुकड्या म्हणे
1: श्रोते हो रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 या क्रमांकावर किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 या क्रमांकावर.

0: श्यामची आई। परम पूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव शनिवार असल्यामुळं दुपारची शाळा नव्हती। मी जेवून पुन्हा निजलो, खूप दमलो होतो आणि ऊनही सडकून लागलं होतं। तिन्ही सांज होऊन दिवे लागण्याची वेळ झाली, तरी मी झोपलेलाच होतो। आई माझ्या अंथरुणाजवळ आली आणि ती माझ्याजवळ बसली। तिनं माझ्या कपाळाला हात लावून पाहिलं, तिनं हाक मारली, श्याम। मी डोळे उघडले, आईनं अंगावर हात ठेवला, ती वाचल्यानं म्हणाली, श्याम बरे नाही का वाटत, अंग दुखते? मी सांगितलं तरी ऐकलं नाहीस, असं म्हणून आई माझं अंग चिपू लागली। मी माझे डोके एकदम आईच्या मांडीवर ठेवले आणि रडू लागलो। माझे रडणे आवरून मी आईला म्हटलं,
1: आई आई मी तुझं ऐकलं नाही, असा पळून गेलो म्हणून तू रागावलीस होय, मास्तरांनी मारलं म्हणून नाही हो मी पळालो, तू नाही का एखाद वेळेस मारीत म्हणून पळतो का मी, भाऊंना वाटलं की त्यासाठी मी पळालो, तू काल म्हणालीस जायचं तर पायी जा, आहे ताकद? आई मी पायी जाऊन पाहत होतो पण माझ्या शक्ती पलीकडेच मी काही करू शकत नव्हतो, पण माझ्या शक्ती पलीकडचं मी करू पाहत होतो, कुठं बाळ ध्रुव आणि कुठं तुझा शेंबडा श्याम। आई तुझ्या श्यामवर रागावू नकोस, तुझा श्याम आता ताई आणि हट्टी आहे, मनात येईल ते तो करू बघतो, मग असा फसतो आणि रडतो, तू नाही ना रागवलीस आई, तुझे न ऐकता आणि तुला न सांगून पळून गेलो म्हणून नाही ना रागवलीस, सांग ना आई सांग ना।
0: माझे तोंड कुरवाळून आणि माझे डोळे पुसून आई म्हणाली, श्याम मी का रागावेन, मला रागही आला नाही आणि तू पळून गेलास म्हणून वाईटही वाटले नाही, तुझ्या काळजीमुळं वाईट वाटलं, तू लहान तुझं कसं होईल, यामुळं डोळे भरून येत होते। मी काल तसं बोलले, माझे शब्द कारण म्हणूनही वाईट वाटत होतं, पण तू पळून गेलास हे फार वाईट केलंस, असं मनात येऊन सुद्धा वाईट वाटलं नाही। श्याम तू वाईट गोष्टींसाठी थोडाच पळून जात होतास, परवा गावातला कोणाचा मुलगा नाटक कंपनीत जाण्यासाठी पळून गेला, तसा का तू पळून जात होतास, तू देवासाठी पळून जात होतास, गंगेच्या स्नानासाठी पळून जात होतास, तुला मी कशी रागवू, बाळ तुझा मला अभिमानच वाटेल, माझा श्याम पळून गेलाच तर देवासाठी गेला असं मी अभिमानानं सांगेल। श्याम तुझ्या आईचं एक वाक्य लक्षात ठेव, चोरी चहाडी करून पळू नकोस, वाईट संगतीसाठी पळू नकोस, भीतीनं पळू नकोस, देवासाठी पळून गेलास तर जा, साऱ्या संतांनी तेच केलं, देवासाठी माझा मुलगा पळून जावा मी प्रार्थना करीन। मी लहानपणी पोथ्या पुराणं पुष्कळ वाचली, पण संस्कृत स्तोत्र वगैरे मला फारशी येत नव्हती। प्रणम्य शिरसा देवम, अनंतम वसुकी शेषम, अच्युतम केशवम विष्णू अशी दोन चार लहान लहान स्तोत्रच येत होती। अनंत वासुकीम हे नागाचं स्तोत्र आहे, ते एका नागपंचमीच्या दिवशी आजोबांनी मला शिकवलं होतं, पण रामरक्षा हे अप्रतिम स्तोत्र मला काही येत नव्हतं। विष्णू सहस्त्रनाम मी रोज वडिलांच्या पुस्तकावरून म्हणत असे, त्यामुळं तेही मला पाठ होऊन गेलं होतं। वडिलांना रामरक्षा येत होती, पण त्यांनी ती मला शिकवली नाही, रामरक्षेचं पुस्तकही आमच्याकडे नव्हतं। मी लहानपणी रामाचा भक्त असल्यामुळं रामरक्षा आपल्याला येऊ नये याचं मला वाईट वाटे। भास्कर आमच्याकडे येऊन ते श्लोक म्हणे, ते ऐकून मला लाज वाटे आणि भास्करचा राग येई। आपला अहंकार दुखावला गेला की आपणास राग येत असतो, आपण नेहमी आपल्या भोवती असणाऱ्यांची स्वतःबरोबर तुलना करत असतो, या तुलनेत आपण जर हिंकस ठरलो तर आपणाला राग येत असतो, आपल्याहून दुसरा हुशार आहे असं पाहून आपण दुःखी होतो। भास्कराला रामरक्षा येते याचं मला वैषम्य वाटे आणि तो मुद्दामच पर्वच्या स्तोत्र म्हणण्याच्या वेळेसच आमच्याकडे येऊन ते श्लोक जरा ऐटीनं म्हणे, त्यामुळं मला जास्त चिड येईल, हा आपणास मुद्दाम चिडवण्यास ऐटीत येतो असं पाहून मी फार संताप आहे। एके दिवशी भास्कर मला म्हणाला, श्याम, आता 10 श्लोक माझे राहिले, आणखी 5-6 दिवसांनी माझी सारी रामरक्षा पाठ होईल, तुला कोठे येते? मी एकदम संतापलो आणि शिर्डीस गेलो. मी त्याच्या अंगावर धावून गेलो आणि ओरडलो, भाष्या पुन्हा येशील तर बघ मला असं हिरवायला. तुम्हास येत ते आहे माहिती आहे तुम्हाला, एवढी ऐट नको रे. तुमच्या जवळ पुस्तक आहे म्हणून आमच्या जवळ पुस्तक केली असती. मी मोठा आलायस पाठ करणारा, जा आपल्या घरी, येऊ नको आमच्याकडे, मी मारीन नाही तर तुला. आमची शब्दाशब्दी आणि बाचाबाची ऐकून बाहेर आई आली. तिनं भास्करला विचारलं, काय रे झाले भास्कर, श्यामनं का तुला मारलं? भास्कर म्हणाला,
1: श्यामची आई, मी नुसतं म्हटलं की आणखी 5-6 दिवसांनी सारी रामरक्षा माझी पाठ होईल, तर तो एकदम चुडून माझ्या अंगावर धावून आला आणि म्हणे तुला मारीन नाहीतर चालता हो.
0: आई माझ्याकडे वळून म्हणाली, होय का रे श्याम, असं आपल्या शेजारच्यांना म्हणावं का? मी रागातच म्हटलो,
1: तो मला मुद्दाम हिणवायला येतो, तुला कुठे येते रामरक्षा असं मला हिणवीत तू म्हणाला, विचार त्याला,
0: असं मी म्हटलं. जसं अगदी साळसूदपणे, स्वतःच काहीच सांगत नाही, खोटारडा कुठला. आई म्हणाली, मला रामरक्षा येते आणि तुला येत नाही असं त्यानं म्हटलं, यात्रे काय त्यानं चिडवलं? म्हणून रागवावं कशाला, तू सुद्धा रामरक्षा शिकावी असं भास्करला वाटतं म्हणून चिडवतो.
1: आणि मग जवळ पुस्तक?
0: भास्कर घरी गेला आणि मी मनातल्या मनात काही निश्चय करीत होतो. येत्या रविवारी सारी रामरक्षा उतरून घ्यायची असं मी ठरवलं. मी कोरे कागद घेऊन त्यांची वही शिवली, लेखणी चांगली तयार करून ठेवली आणि रविवारची वाट पाहत बसलो. रविवार उजाडताच मी भास्करच्या घरी गेलो. भास्कर कदाचित पुस्तक देणार नाही म्हणून एकदम भास्करच्या आईजवळ मी गेलो आणि तिला गोड शब्दात म्हटलं,
1: भीमाताई, भास्करला रामरक्षा आजच्या दिवस मला द्यावायला सांगता का? मी रामरक्षा उतरून घेणार आहे, मला पाठ करायची आहे, आज सुट्टी आहे, मी सबंध दिवसभर लिहून काढील.
0: भीमाताईंनी भास्करला हाक मारली आणि त्या म्हणाल्या, भास्कर श्याम एवढा मागतोय तर आजच्या दिवस दे त्याला पुस्तक, तो काही फाडणार बिडणार नाही. श्याम, शाईचे डाग वगैरे नको पाडू हो, नीट जपून वापर, दे रे त्याला. पण भास्कर देण्यास तयार नव्हता. तो म्हणाला,
1: आज सुट्टी असल्यामुळं उरलेली सारी रामरक्षा मी पाठ करणार आहे, मी नाही त्याला देणार पुस्तक, माझं पाठ करायचं राहील ना.
0: भीमाताई भास्करवर रागावल्या, तुझे अगदी आजच आडले आहे, नाही का रे, उद्या परवा पाठ कर, तुझ्या शेजारचा श्याम ना, त्याच्याजवळ कसली आडी दाखवतोस, दे त्याला नाहीतर बघ. भीमाताईंचा राग भास्करला माहीत होता. भास्करनं रागारागानं ते पुस्तक मला आणून दिलं. मी ते पुस्तक घेऊन घरी आलो, एकांत मिळावा म्हणून गुरांच्या गोठ्यात जाऊन बसलो. दौत, लेखणी, वही सारं सामान सिद्ध होतं. रामरक्षा लिहावयास सुरुवात केली. दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत बहुतेक रामरक्षा आली. दुपारची जेवण होताच पुन्हा लिहावयास बसलो. लिहिणं संपलं. त्यावेळेस मला किती आनंद झाला होता, केवढी कृतार्थता वाटली होती. माझ्या हातानं लिहून काढलेली रामरक्षा माझ्या आईच्या माहेरी जुन्या वेदाधिकांच्या पोथ्या तिथरी होत्या. ठळक अक्षर मोठं अशा त्या पोथ्या. पूर्वी हिंदुस्थानात सर्व हातांनीच पोथ्या पुस्तकं लिहून घेत. काळात पुस्तकांचा सुकाळ आहे, तरीही ज्ञान बेताबाताचेच आहे. मनुष्याचे डोके अजून खोके आहे. जीवन सुधरले किंवा सुसंस्कृत झाले, अधिक माणुसकीचे झाले, अधिक प्रामाणिकपणाचे आणि कर्तव्य दक्षतेचे झाले, अधिक त्यागाचे आणि प्रेमाचे झाले असे दिसत नाही, पण ते जाऊ दे. मला त्या दिवशी खूप आनंद झाला होता. भास्करचं पुस्तक मी लिहून दिलं. काय रे श्याम, इतक्या लवकर लिहून झालं? भीमाताईंनी विचारलं. मी म्हटलं,
1: हो ही पहावई, भास्करला दुपारून पाठ करावयास पुस्तक हवं म्हणून मी सारखा लिहितच होतो.
0: वा छान आहे हो तुझा अक्षर, आता पाठ कर म्हणजे भास्कर चिडवणार नाही, ती म्हणाली. मी घरी आलो आणि रामरक्षा सारखी वाचित होतो. एका आठवड्यात पाठ करून टाकावयाची असं मी ठरवलं. पुढच्या रविवारी वडिलांना एकदम चकित करावयाचं असं मनात मी योजिलं. रोज मी रामरक्षेची किती पारायणं करीत होतो देवच जाणे, पण वेळ मिळताच वही हातात घेत असे. मला संस्कृत व्याकरण येत नव्हतं, तरी मला पुष्कळ अर्थ समजत होता आणि पाठ करताना खूप आनंद होत होता. शेवटी दुसरा रविवार आला, माझी रामरक्षा पाठ झाली होती. संध्याकाळी वडील केव्हा बाहेरून येतात आणि मी त्यांना केव्हा रामरक्षा म्हणून दाखवतो असं मला झालं होतं. शेवटी संध्याकाळ झाली, घरात दिवे लागले आणि आकाशात तारे चमचम करू लागले. मी फेऱ्या घालीत रामरक्षा मनातल्या मनात म्हणून बघत होतो. वडील आले आणि हातपाय धुवून घरात गेले. त्यांनी विचारलं,
2: का श्याम, पर्वचा स्तोत्र झालं का सारं?
0: मी एकदम म्हटलं, अहो सारं झालं, तुम्ही माझी रामरक्षा म्हणून घेता का? ते म्हणाले,
2: तू कधी शिकलास आणि कोणी शिकवली?
0: मी सांगितलं, भास्करच्या पुस्तकावरून मी उतरून घेतली आणि पाठ केली.
2: बघू दे तुझी रामरक्षेची वही,
0: ते कौतुकानं म्हणाले. मी माझी वही त्यांच्या पुढे ठेवली. वहीची पानं सुंदर आखलेली होती, डाग कुठे नव्हता पण अक्षर किरट होतं. वडील म्हणाले,
2: शाबास, अक्षर नीट आहे पण जरा लांबट काढावं, असं बुटकं काढू नये. हा म्हण पाहू आता.
0: मी रामरक्षा खडाखड म्हणून दाखवली. वडिलांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला. त्यातील आनंद तो कसा वर्णन करून सांगता येईल. जेवण होऊन वडील बाहेर गेले आणि मी आईजवळ गेलो. आई बघ कशी आहे माझी वही, मी कुठं दाखवली होती असं प्रेमानं म्हटलं. आई म्हणाली, तू उतरून घेतलंस हे मला माहीत, तुझं अक्षर बघावं म्हणून कितीदा मारतो. वाईटाबद्दल आई रागावेल पण चांगलं केल्याबद्दल आई जितके मनापासून कौतुक करील तितकं कोण करील? आपला मुलगा गुणी होत आहे याचा आनंद आईला किती होत असेल. तो माझा आनंद तू माझ्यापासून 8 दिवस लपून ठेवलास, रोज वाटे. श्याम आज आपली वही मला दाखवेल आणि मी त्याला पोटाशी धरील. पण आईवर रागावलास? होय ना, आईला वही दाखवली नाहीस. बर पण जाऊ दे. झाली की नाही रामरक्षा पाठ? पुस्तक नाही म्हणून रडत बसला असता तर झाली असती का? अरे आपल्याला हात पाय डोळे सारं आहे, स्वतःच्या पायावर उभं राहावं. ज्याला बुद्धी आहे मनात निश्चय आहे त्याला सारं काही आहे. असाच कष्ट करून मोठा हो, परावलंबी कधी होऊ नको. पण त्यात एक गोष्ट लक्षात ठेव, दुसऱ्यापेक्षा आपल्याला कधीच काही येतं. या गर्वानं कोणाला हिनवू नकोस, कुणाला तुच्छ लेखू नकोस. दुसऱ्यालाही आपल्या जवळचं द्यावं आणि आपल्यासारखं करावं. असं बोलून आईनं वही हातात घेतली. तिला आनंद झाला, कृतार्थता वाटली. या पहिल्या पानावर रामाचं चित्र असलं ही झाली खरी रामरक्षा. तो मोहन मारवाडी देईल तुला चित्र, माग त्याच्या जवळ आणि चिकटव. तू आज देवाला फार आवडशील हो श्याम, कारण तू स्वतः कष्ट करून सारं लिहून काढून त्याचं स्तोत्र पाठ केलंस.
3: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
4: अरे भाई नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या? अरे आप हंसी तरंग सुनिए.
5: अच्छा तुम्हाला एकच सांगतो, स्वर अनंत केंद्रावर ऐकत जा हास्य तरंग.
6: मी काय म्हणतो, हास्य तरंग स्वर अनंत केंद्रावर हास्य तरंग.

श्रोते हो हसी का हंगामा, कहकहों का खजाना, ज्याला आपण म्हणतो तो म्हणजे हास्य तरंग।

0: कार्यक्रमात आम्ही आपल्या सर्वांचं स्वागत करत आहोत.
1: Hee hee hee.

श्रोते हो, कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी सर्व श्रोत्यांना एक निवेदन, एक आवाहन. श्रोते हो, आजचा कार्यक्रम ऐकल्यानंतर तुम्हाला पुढच्या कार्यक्रमासाठी आम्हाला छान गमतीदार, मजेदार, लज्जतदार, विनोदी चुटकुले, विनोदी किस्से तुम्ही आम्हाला पाठवा, जेणेकरून पुढच्या कार्यक्रमात तुमच्या पत्रांवर आधारित हा विनोदी कार्यक्रम आम्ही तयार करू. फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे, एका पोस्ट कार्डवर तुमचा विनोद आपल्या नावासहित पत्त्यासहित आम्हाला जरूर जरूर पाठवा. पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता: कार्यक्रम हास्यतरंग, स्वरअनंत FM रेडिओ केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, करडा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. मित्रांनो, पाठवाल ना पत्र? काय म्हणता, पत्ता पुन्हा एकदा सांगायचा? तर ठीक आहे, पत्ता परत सांगू पण कार्यक्रमाच्या शेवटी. आता मग तुम्ही ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहात ते कार्यक्रम लगेच सुरू करूया. पण हा कार्यक्रम तुमच्यासाठी कोण घेऊन येत आहेत माहित आहे का तुम्हाला? तर आमचे हास्य सम्राट अमोल देशमुख.

0: रेखे, अब रेखे कुठी गेली लेकाची पोट्टी?
1: काय म्हणता?
0: पाहुणे पायाले येऊन राहिले तुले?
1: मले
0: नाही तर काय, तुझ्या मायले पायाले येतील काय? वा रे वा पोरगी, चल कपडे घाल।
1: अव कपडे तर माझ्या अंगावर आहेत की?
0: अव भैयाने वानाची गाऊन वर पाहुणे पुढे जातीस काय? साळी गिळी नेस, कुठी गेली तुम्ही माय?
1: देवळात गेली।
0: जाय भलाव पटकन, घरी पाहुणे येऊन राहिले आणि हे दिवा घेऊन फिरते। वा रे वा बायको, हो बिल्ड्या कुठे गेलता?
1: मॅच पाहले
0: ससरीचा, दिवसभर क्रिकेटच पाहत राहायचं काय? मी काय सांगतो ते ऐकून घे। आपल्या घरी पाहुणे येऊन राहिले, पलाटात जाऊन मोठे बाले बोलाव, तिकडून येता येता शामरावले आवाज देजो, आणि हे बघ येता येता मोठेबाच्या घरच्या नव्या चादरा आणजो, आणि जाय पटकन लाईने। तू आपली बैठक झाडून घेजो, आणि ते झालं की दारपाशी रांगोळी काढजो।
1: बाबा आई आली।
0: कुठे गेली होती? भाकराली पाणी घेऊन? हा घरी पाहुणे येऊन राहिले आणि तू बसते हिंडत भवानी?
1: कोण्या गावाचे पाहुणे येऊन राहिले?
0: वांगर गावचे, आताचे येऊन राहिले ना अकराच्या गाळीनं। पोरगा स्वतः येऊन राहिला।
1: पोरगा काय करते?
0: पोराच्या घरी हॉटेल हाय, फाट्यावर दोन मजली मकान हाय, चार पाच एकर जमीन हाय, निर्व्यसनी पोरगा हाय। सुपारीचं खांड पण खात नाही, जमलं तर आजच फायनल करून टाकू।
1: असे वक्तावर कुठे पाहुणे येत असतात काय? हो अगोदर काहून सांगितलं नाही त्यांनी आपल्याला?
0: आता फोन आला ना त्याचा, लवकर स्वयंपाक करा भीड, झांबड झांबड करू नको।
1: मी बरोबर करते, तुम्ही मंदा मंदा चक्र मारू नका, म्हणजे झालं बरं। हा जा बैठकीत जा।
0: हो बघ्या, अति एक पाट आणणा पाय धुले, पाण्याची बकेट भरून ठेवजो, आणि साबण आण, साबणाचा कागद काळू नको, आपच लागलं तर काळतीन ते। चला रे बोरो बाहेर घ्या, पाहुणे आले पाहुणे आले पाहुणे आले आले काय? या या या या, नमस्कार। अरे अरे कुठल्याला भिऊ नका, काही करत नाही, गरीब आहे। या या या, आवा गादीवर बसा, या तडियावर कायले बसता ती? बापू पंखा लावजो, बाबू ए बाबू लावजो पंखा लावजो, पंख्याखाली तोंड इकडे कर, हे अस इकडे कर, इकडे नवर देवड, अस हे बरो, आणि आना पाणी।

0: काय हरकत नाही, काय हरकत नाही, तुम्ही घ्या, चहा घ्या ना, मग नको, मग दूध घ्या, भाळू एक सिंगल दूध आणजो. अरे नरम सुपारीचं कुठ नाही आलं का रे, कुठ कुठे आहे, घेऊन ये घेऊन ये. तुमच्या घरच्या म्हशीचं दूध आवडते रे. घरचीच म्हैस हाय, आपल्याला म्हशीचा लय शोक. पहिली बकऱ्या होत्या, यंदा चिकल्या. तेच म्हणतो, नाही तर डेअरीचं दूध लय पातळ असते बघा. त्याले काय चव असते हो, घ्या पान घ्या. बोलवा पोरीले, उशीर काय ले करता, बोलवा बोलवा, काय हरकत नाही, काय हरकत नाही. ए भाई बेटा किती मा ये बस बस पाटावर विचारा ना विचारा.
1: भाई काय नाव आहे तू?
2: मबले नाव लेखा.
0: शिक्षण?
2: मॅट्रिक फेल.
0: जन्मतारीख?
2: 16090.
0: पोरगी जरा तोतडी बोलते का हो? हो लहानपणापासून सवय आहे तिले. साऱ्याच्या पायाला बाई लाग जाय घर. मग कस काय राव, सांगा काय पसंती तुमची.
2: पोरगी तशी पसंत आहे पण
0: पण काय
2: जरा तोतडी बोलते.
0: मग
2: आम्हाले विचार करा लागीन. पोराच्या मामाले विचारा.
0: बोला मामा. काय विचारू नका, आमचा पोरगाय जरा तोतळ्यास बोलते, बोलता खेपीची बोडते.
2: काही लांबून लावू नका तुम्ही, आता घ्या उरकून.
0: पण हुंड्याची सोय नाही आमची.
2: हुंडा कोणाले पाहिजे हो, जोळ्याले जोळा झाला, याच्यापेक्षा पाहिजे काय. आना कुकाची वाटी, लावाटी रे साऱ्याला.

पोरगी तुमची रूपान देखनी हिऱ्याची हिरकणी जणू चंद्राची चांदणी वाटत असल शोभावी राजाची राणी वाटत असल शोभावी।

पोरगी तुमची नाजूक सुकुमार, पोरगी तुमची नाजूक सुकुमार, चालत जाता येता तिचे हाल होणार, सायकलवर बसवणं तिला नाही शोभणार, सायकलवर बसवणं तिला

0: वाजा ब्रो, कुठे गेले होते 2-3 दिवस?
1: गाई चारू नका हो, पुरी आदल घडली।
0: कशी का हो?
1: त्या रोजी भोरगावले गेलो, भाचीची फायनल होती। अगोदर गावातून रिसोडाले गेलो आणि एसटीले जरासा टाइम होता, म्या तदळोक दाळी करून घ्यावं म्हणलं।
0: मग
1: बस स्टँड पाशी एका सलून मध्ये गेलो, दाळी केली। सलून वाला मले म्हणे की केसाले डाय करून घ्या।
0: हा बरोबर आहे, बैठकीत माणूस टॉप टिप दिसायला पाहिजे।
1: मग केसाईले हेअर डाय केला आणि तसाच पैसे देऊन सलूनच्या बाहेर आलो।
0: मग
1: जरा बाहेर आलो तसा पाण्याचा ठोक आला, केसाचा डाय ओलाच होता।
0: जस डोसक्यावर पाणी पडलं तसा डाय पुरा तोंडावर पसरला। तोंड काय भोर, कपडे काय भोर, दस्तीले तोंड पुसलं पुन्हा चेहरा काय भोर झाला, दस्ती काही कुट झाली। अरे बाप रे, लय बुरी गोड झाली हो।
1: मी वानेरासारखा दिसो ना, माही मले शरम लागे।
0: मग अवनळावर तोंड धुतलं, पण ते कायच निघते,
1: पक्का रंग झाला, सोबत दुसरे कपडे नाहीत। त्याच कपड्यावर बस स्टँड वर आलो। बस स्टँड वरचे सारे लोक मले पाहून बुजाडत ना, लहान पोट्टे भेत, काहून की मी दिसोस तसा भूतासारखा।
0: मग
1: एसटीले जरासा टाइम होता म्हणून टॉयलेटला गेलो, याद भुल्लीन लेडीज टॉयलेट मध्येच गेलो ना जी।
0: अरे वाय शिले का,
1: घाई घाई दुसलो अंदर गेलो तर अंदर एक बाई मले पाहून भेली ना, माय तिनं काय हांबरडा फोडला, तोंड पाहून ती मले मोठमोठ्यानं ओरडू लागली ना।
0: मग
1: बाईचा कल्ला पाहून तिचा नवरा पयत आला आणि माणसं धावत आले, त्याहिले मी दिसलो। मग काय इच्छारू नाय, आचारू नाय, काहीच नाय, तिच्या नवऱ्याने एकदम फायरिंग सुरू केली,
0: म्हणजे
1: रट्टे सुरू केले, लाथा बुक्या, ज्या कळावर पडलो त्या कळावर रट्टे। बाकीचे लोक काही मारायला भिडले ना बाबू, मारणारे 4-5 आणि मी एकटा। त्याले वाटलं की हा दारूच पेला आणि बाईले काहीतरी बोलला, मी म्हणो म्या बाईले हातही लावला नाही, काही बोललो नाही हो, घाई घाई दिसलो, मले माफ करा हो, हात पाय जोडतो, तरी रट्टे चालूच।
0: मग
1: तिकडून एक पोलीसवाला आला, मले म्हणे
0: ठाण्यात तुले अंदरच करतो।
1: त्यानं गलपट पकडून दूर नेलं। म्या म्हणलं जाऊ द्या ना साहेब, माय चुकी झाली, पण तो काही ऐकेनात ना। शेवटी मी त्याले खिशातले पैसे दिले।
0: किती दिले?
1: खिशात 250 रुपये होते, सारेच दिले, 10 त्यानं सोडलं। मग मी पुरा पैदल झालो लेका, खिशात खळकू नाही, ओळखीचा कोणी नाही, जुलूम झाला।
0: मग
1: हा सारा मूड गेला, बोरगावले जायचं कॅन्सल केलं, म्हणलं आता चला घराकड, पण खिशात खडकू नाही। शेवटी बस स्टँड वर पैदल आलो आणि म्हणलं आता कुठं जाऊ कुठं जाऊ, रेल्वे स्टेशन वर गेलो आणि म्हणलं आता रेल्वेत फुकट जाऊ। बसलो गाडीत,
0: कोण्या गाडीत?
1: बसलो बाबा अकोला हिंगोली गाडीत। मले पाटलू स्टेशन वर जायचं होतं ना, संडासा पाशी एका कोपऱ्यात मान खाली घालून बसलो। गाडी सुरू झाली, तसा गाडी तिकीट चेकर आला ना।
0: मग
1: म्या म्हणलं साहेब अशी कशी कंडिशन आली, माझ्याजवळ तिकीट नाय। त्याले हात पाय जोडले, पण त्यो कायला ऐकते, तो तर म्हणे तुले अंदरच करतो।
0: मग
1: माहे 7 गेले आणि 5 राहिले, म्हंटल आता ह्या घालते मले बिनभाड्याच्या खोलीत। चोरासारखा बसलो ना बाप्पा, पण पुढे गेल्यावर गाडी मधातच थांबली,
0: अहून
1: रोडच काम सुरू होत। तशी गाडी थांबली तशी म्या डब्यातून खाली उडी मारली आणि पयत निघालो। 12 कोस पैदल चालून रात्री 2 घरी आलो। दार वाजवलं, बायकोन जस दार उघडलं तशी मले पाहून भेली ना ती, मी तिले भूतच दिसलो। तिची दात खीज बसली ना बाप्पा, रात भर तिले सूद नव्हती आणि तिले सूद आल्यावर मी बिमार पडलो। आता मी या गोष्टीची शपथ घेतली,
0: कोणत्या रे डोसक्याले टक्कल पडलं तरी चालेल, पण आयुष्यात कधी केसाले मी डाय करणार नाही बाबा।

0: ढोल खाऊ नका। काल टीव्हीवर अमेरिकेतल्या शेतकऱ्याची मुलाखत दाखवली। कशी? अमेरिकेतला शेतकरी आपल्यासारखा बांडसावर राहत नाही, कोट पॅन्ट घालते, चिकन चोळ्या राहते, इंग्लिश बोलते, त्याले पाहिल्यावर त्यो कोण्याच्या अँगलने शेतकरी वाटत नाही बाप्पा।
1: अरे किती एकर शेत व्हायती रे तो?
0: 1000 एकर। तिकडे आपल्यासारखे 4-2 एकर वाले बुडीत कास्तकार नाहीत, एका एका जवळ 1000-1000 एकर जमीन हाय।
1: 1000 एकराले किती बैल लागत असतील बाप्पा?
0: अरे तिकडे बैलाचा कुटाणाच नाही, सार काम मशीन करते। मशीनच फिरते, मशीनच सोंगते, मशीनच कापूस येते, आणि फवारा इवायनातून होते।
1: बापरे, इवायनातून फवारा?
0: तिकडे प्रत्येक शेतकऱ्याजवळ हेलिकॉप्टर हाय। तिकडे आपल्यासारखा निंद्याचा बाजार भरत नाही, मजुरायच्या इकडे चक्रा मारा लागत नाही, उन्हाऱ्याले मस्का मारा लागत नाही। एकच मशीन 100 माणसाचं काम करती।
1: एवढं काम एकटा माणूस कसा करत असीन?
0: तो काय आपल्यासारखा उपाले फास्ट ठोकत नाही बसत।
1: मग
0: कॉम्प्युटर वर स्टडीमेंट काढते, त्याच्या सोबत त्याची बायको दाखवली।
1: कशी होती रे? एकदम हिरोईनच होती बाप्पा।
0: आपल्याकडची वावरात जाणारी बाई तर 40 किलोच्या वर येचित नसते। तिच्या लुगड्याले दांड मारायला लागते, 125 रुपयाच्या साळीले पिको फल नसते, केसाले तेल नसते। एकादशा धरू धरू ती अगदीच थकेल दिसते, पण अमेरिकेच्या शेतकऱ्याची बायको एकदम खतरा। माणूस जराभर फायतच राहते, ते चिकन खाते, पांढरी बक राहते बोगळ्यासारखीच, आणि धंदा काय करते ती? ते काय युवा घेऊन वावरात जाते काय?
1: नाही,
0: ती खंदाळी करून कापूस येतच नाही। मग मेकअप करून कॅम्प पुटळ पुढे बसते, तिला टीव्हीवर सार वावर दिसते। माल किती झाला, किती इकला, असा सारा पैशाचा हिशेब ठेवते।
1: अण्णा, त्याचा एवढा मोठा माल कोण घेत असेल?
0: अरे त्याच्याजवळ दाल मिल, ऑइल मिल, जिनिंग असते, एकटाच सार करते। तिकडे मंदातले दलाल नसते, सरकार त्याच्या माल जाण्यावर विकत घेते।
1: काका, एवढे एकटा कसा करीत असेल हो तो?
2: अरे बबनिया, मी काय खोटा बोलीन काय रे? खुद्द सांगे ना, टीव्हीवर त्याच वावर दाखवलं, हेलिकॉप्टर मिल दाखवले। म्या म्हणलं तू आपल्यासारखा बंडी नेसून का वावरात जात असिन का?
0: अरे बंडीची गोष्टच नाही तिकडं, डवरे, वखर, दुंडे, तुंडे, कनोळी, मुसके कोणाच्या घरी दिसत नाही।
2: अव काका, कसं घर आहे त्याच?
0: शाही घर आहे। आपल्या घरात एका खोपऱ्यात कापूस, इकडून पोते, तिकडून कुटार, वरती ढोर, सप्रीत बकऱ्या, आणि त्याच तसं नाही। त्याच्या घरात दुकानासारख्या अशा बाटल्या दिसतेत। तो वावरात द्राक्ष काढून बियर तयार करते। त्याच्या घरात टीव्हीचे कॅमेरे दिसते। तो आपल्यासारखा रोजच्या रोज वावरात वानेरा हाकलत नाही।
1: मग
2: अरे किती सांगू बाबा,
0: वावरातले पीक त्याले कॅम्प्युलेटर वर दिसते ना। गाई म्हशीचा कुटाणा कोण करते?
1: अरे ती त्याची बायको करते।
3: म्हणजे काय, म्हशी धुते का काय?
2: अरे नाही रे गण्या, अरे म्हैस ही मशीनच धुते, ते फक्त ध्यान ठेवते। तिले आपल्यासारखे सळा सळून कला लागत नाही, मातेरे धुवा लागत नाही। ते जीन पॅन्ट घालून मशीन चालवते, दिवसातून 18 घंटे काम करते। 18
1: कमाल झाले राजा।
2: अरे तिकडे आपल्यासारख्या बुडीत बँका नाहीत, बँक बगरवाजी पैसा देते, बगरवाजी सबसिडीवर मशीन देते, म्हणून तिकडे कोणी मरत नाही।
1: गोट खरी आहे
2: तो हेच तर सांगे, मी एकटा असून 1000 एकर व्हायतो, वरतून 17 धंदे करतो, रात दिस मेहनत करतो, आणि तुम्ही 2-4 एकर व्हायता तरी बी आत्महत्या करता। तो बायाली म्हणे जिजाबाई व्हा, घरच्या माणसायले ढिवसा द्या। माणसायले म्हणे दुसरा जन्म नाही, ह्याच जन्मात चांगलं जगून घ्या। लेकराईचे वाक्य करू नका. तू म्हणे सुग्रणीले हात नसते तरी ते नाजूक खोपा तयार करते. तुम्हाला देवान दोन हात दिले, विचार कराले डोकं दिल तरी खाय खाता दिमाग चालवा. माणसाचा दिमाग हाच त्याचा पैसा आहे. झोल खाऊ नका गळे हो, जे होईल ते पाहून घेऊ.
4: नाच करायचा नाही.

0: तर श्रोते हो, कसा वाटला आजचा आपला हा कार्यक्रम? आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी कलावंत अमोल देशमुख आणि सविता भरत जाधव. मित्रांनो, आपल्याला आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही तुम्हाला पत्र पाठवण्यासाठी पत्ता सांगणार आहोत. तर पत्ता याप्रमाणे, पेन आणि वही सोबत ठेवा पत्ता लिहून घ्यायला. पत्ता असा आहे, कार्यक्रम हास्य तरंग, स्वरानंद FM रेडिओ केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, करडा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. तर मित्रांनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल आणि आमच्या आजच्या कार्यक्रमामधले छोटे छोटे गाणेसुद्धा, याबद्दल आपले अभिप्राय आम्हाला अवश्य पाठवा. पत्ता तुम्हाला सांगितलेला आहे, आज याच ठिकाणी थांबूयात, परत भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत सर्व श्रोत्यांना AR परवेजचा प्यार भरा नमस्कार.
1: अरे भाई, नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या? अरे आप हास्य तरंग सुनिए.
2: अच्छा, तू मला एकच सांगतो, स्वरानंद केंद्रावर ऐकत जा हास्य तरंग.
3: मी काय म्हणतो, हास्य तरंग स्वरानंद केंद्रावर हास्य तरंग.
4: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
5: नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आणि आजच्या या विशेष कार्यक्रमात मी RJ शुभांगी आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजचा दिवस काहीसा खास आहे, कारण आज मनभावन कराओके सिंगिंग क्लब प्रस्तुत विशेष कार्यक्रम आम्ही सादर करत आहोत, द गोल्डन एरा ऑफ हेमंत कुमार. आजचा दिवस खूप खास आहे, कारण आज 16 जून भारतीय संगीताच्या आकाशातला तो शांत, गंभीर आणि मखमली आवाज असलेला तारा हेमंत कुमार मुखर्जी यांची जयंती. मित्रांनो, भारतीय संगीत विश्वात अनेक गायक आले आणि गेले, पण ज्यांच्या आवाजात एक वेगळीच संथ शांतता आणि मखमली ओलावा होता, असे जादूगार म्हणजे आपले हेमंदा. त्यांचा जन्म 16 जून 1920 रोजी वाराणसीमध्ये झाला, पण संगीताचं वेड लहानपणापासूनच त्यांना होतं. विचार करा, अवघ्या 13व्या वर्षी 1933 साली ऑल इंडिया रेडिओवर त्यांनी पहिलं गाणं गायलं. 1937 साली निमाई संन्यास या बंगाली चित्रपटातून त्यांचं पार्श्वगायन सुरू झालं आणि 1947 मध्ये अभियात्री या बंगाली चित्रपटासाठी त्यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केलं. 1947 साल हेमंदांनी सलील चौधरींचं कोनो एक गायर बधू हे गाणं रेकॉर्ड केलं. ग्रामीण वधूची गोष्ट सांगणारं हे गाणं, त्यांचा तो भुरळ पाडणारा मऊ आवाज मध्यमवर्गीय आणि ग्रामीण लोकांच्या हृदयात थेट भिडलं. या गाण्याने हेमंदा आणि सलीलदा पूर्व भारतात घराघरात पोहोचले. पुढे या जोडीने अनेक हिट गाणी दिली. बंगालमध्ये तर हेमंदांचं स्थान वेगळंच. सलील चौधरी म्हणाले होते, जर देवाने कधी गाणं गायचं ठरवलं तर तो नक्कीच हेमंत कुमार यांच्या आवाजात गाईल. काय बोलणार यावर. खरंच सुंदर आवाज. 1951 साली फिल्मिस्तानचे S. मुखर्जी यांच्या आग्रहावरून हेमंदा मुंबईत आले. त्यांचा पहिला हिंदी चित्रपट आनंद मठ 1952 सालचा. लतादिदींनी गायलेलं वंदे मातरम, आहा हा हा, देशभक्तीचा तो आवाज आजही अंगावर शहारा आणतो. पिक्चर आणि गाणं दोन्हीही अजरामर झालं. आणि मग आलं 1952 जाल सिनेमा. एस डी बर्मन यांचं संगीत आणि हेमंदांचा आवाज. ये रात ये चांदनी फिर कहा देवानंद आणि गीताबाली यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं म्हणजे एक मास्टरपीस. चला तर मग त्या जादुई रात्रीत जरा डकावूया. पुढचं हे गाणं सादर करताय श्री जितेंद्रजी अग्रवाल सर. हे एक बिझनेसमन असून त्यांना संगीताची विशेष आवड आहे. संगीत प्रेमी आहेत आणि जाणकार सुद्धा आहेत. तेव्हा ऐकूया हे छानसं गाणं त्यांच्याच आवाजात.

काय मस्त ना, खरंच मज्जा आली. आणि हेमंतांचा धीरगंभीर आवाज आणि रोमॅन्टिक आवाज वा वा ऐकतच राहावंसं वाटतं. पुढच्याच वर्षी 1953 शंकर जयकिशन यांनी पतिता सिनेमात हेमंतांना घेतलं. याद किया दिल ने कहा हो तुम बॉलिवूडमधलं एक अजरामर रोमॅन्टिक गाणं. त्याच वर्षी अनारकली आला, सी रामचंद्र यांचं अप्रतिम संगीत. लता दिदींसोबत हेमंतांचं जाग दर्दे इश्क जाग श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारं द्वंद्वगीत. मित्रांनो, गायक म्हणून हेमंत कुमार यांना यश लाभत होतं, पण एक संगीतकार म्हणून काही सिनेमे फ्लॉप झाल्यामुळे हेमंतदा निराश झाले आणि त्यांनी कोलकात्याला परत जाण्याचा निर्णय घेतला. पण थांबा, इथेच तर झाला एक अस्सल बॉलिवूड ड्रॅमा. एस मुखर्जी यांनी त्यांना मुंबई रेल्वे स्टेशनवर रोखलं. ते म्हणाले, हेमंत परत जाण्यापूर्वी एक सुपरहिट संगीत देऊन जा. आणि मित्रांनो, तो चमत्कार घडला 1954 नागिन सिनेमात. मन डोले मेरा तन डोले, सुंदर गाणं. या सिनेमाच्या गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आणि सिनेमानं बॉक्स ऑफिस गाजवलं. त्या गाण्यांमधला बीनचा तो प्रसिद्ध आवाज, खरं तर ती बीन नव्हती, हेमंतांच्या दोन असिस्टंट्सनी क्लॅव्हिओलिन वापरून तो तयार केला होता. बॉलिवूड संगीतातला इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा हा सगळ्यात पहिला प्रयोग. आणि याच सुपरहिट संगीतासाठी हेमंतांना मिळाला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट संगीतकार अवॉर्ड. काय टर्निंग पॉइंट होता ना हा. श्रोते हो, हेमंत कुमार फक्त गंभीर गाणीच गात नव्हते बरं का, त्यांच्या आवाजात एक अजब मस्करीपणा आणि बिंधास्तपणाही होता. 1958 आलेल्या सोलवा साल चित्रपटात त्यांनी देव आनंद यांच्यासाठी एक अतिशय चुलबुलं गाणं गायलं. है अपना दिल तो आवारा, हे गाणं ऐकलं की पाय आपोआप थिरकायला लागतात, हो ना. हाच होता हेमंतांच्या आवाजाचा करिश्मा. आणि हाच करिश्मा पुन्हा एकदा जागा करताय जितेंद्रजी अग्रवाल पुन्हा एकदा आपल्या स्वरात हे गाणं सादर करताय. ऐकूया हे सुंदरसं गाणं.

वा वा, अप्रतिम, खरंच सुंदर. मित्रांनो, हेमंतांनी केवळ प्रेमाचीही गाणीच गायली नाहीत, तर समाज आणि लहान मुलांना योग्य दिशा दाखवणारी देशभक्तीपर आणि प्रेरणादायी गाणी सुद्धा गायली बरं का. 1961 आलेला दिलीप कुमार यांचा गंगा जमुना हा कल्ट क्लासिक चित्रपट, नौशाद साहेबांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं, इन्साफ की डगर पे बच्चो दिखाओ चल के, वा, खूपच सुंदर गाणं आहे. आणि हेच गाणं सादर करत आहे इंजिनियर श्री भगवत पाटील सर आपल्या सुरेल आवाजात.

वाह वाह, अप्रतिम सुंदर, ये देश है तुम्हारा, नेता तुम्ही हो कल के। हेमंत कुमार यांचा हा खणखणीत आवाज आपल्या मनामध्ये नेहमीच चांगुलपणाची भावना जिवंत करतो। श्रोते हो, हेमंदा आणि देव आनंद ही तर एक सुंदर जुगलबंदी होती। हेमंत कुमार यांनी देव आनंद यांच्यासाठी तब्बल 11 गाणी गायली, ज्यातली बरीच गाणी सुपरहिट ठरली। 1962 आला बात एक रात की, त्यातलं हे गाणं हेमंत कुमार आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं। संवादाच्या स्वरूपात सुरू होणारं आणि थेट काळजाला भिडणारं, ना तुम हमें जानो ना हम तुम्हें जाने, वाह अप्रतिम गाणं सादर करताय प्रोफेसर संजय कोरान्ने सर। हे सुद्धा गाण्यातले जाणकार आहेत आणि उत्तम गायक असून संगीत प्रेमी सुद्धा आहेत। ऐकूया त्यांच्या स्वरात हे सुंदरसं गाणं।

वाह वाह अप्रतिम सुंदर, ये देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कल के। हेमंत कुमार यांचा हा खणखणीत आवाज आपल्या मनामध्ये नेहमीच चांगुलपणाची भावना जिवंत करतो। श्रोते हो, हेमंदा आणि देव आनंद ही तर एक सुंदर जुगलबंदी होती। हेमंत कुमार यांनी देव आनंद यांच्यासाठी तब्बल 11 गाणी गायली, ज्यातली बरीच गाणी सुपरहिट ठरली। 1962 आला बात एक रात की, त्यातलं हे गाणं हेमंत कुमार आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं। संवादाच्या स्वरूपात सुरू होणारं आणि थेट काळजाला भिडणारं, ना तुम हमें जानो ना हम तुम्हें जाने, वाह अप्रतिम गाणं सादर करताय प्रोफेसर संजय कोरान्ने सर। हे सुद्धा गाण्यातले जाणकार आहेत आणि उत्तम गायक असून संगीत प्रेमी सुद्धा आहेत। ऐकूया त्यांच्या स्वरात हे सुंदरसं गाणं।

वाह वाह, खूब छान सुंदर. न तुम हमें जानो, न हम तुम्हें जाने. खरोखर शब्दांच्या पलीकडची ही अनुभूती आहे. या गाण्याने देव आनंद यांच्या लोकप्रियतेत खूप मदत केली, हे नक्की. श्रोते हो, हेमंतांनी गायक म्हणून जितकी उंची गाठली तितकीच त्यांनी चित्रपट निर्माता आणि संगीत दिग्दर्शक म्हणून सुद्धा गाठली बरं का. 1962 त्यांनी 20 साल बाद या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाची निर्मिती केली आणि त्याला संगीतसुद्धा दिलं. विश्वजीत आणि वहिदा रहमान यांच्यावर चित्रित झालेलं, आजही तितकंच लोकप्रिय असलेलं हे गाणं ऐकूया. बेकरार करके हमें यू ना जाइए. सादर करताय प्राध्यापक डॉक्टर रवींद्र बावने सर त्यांच्या सुरेल स्वरात.

अप्रतिम. आणि मग आलं 1968 साल, चित्रपट खामोशी. या चित्रपटासाठी हेमंतांनी केवळ संगीतच दिलं नाही तर गुलजार यांच्या शब्दांना आपल्या स्वर्गीय आवाजाने अजरामर केलं. राजेश खन्ना आणि वहिदा रहमान यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं. तुम पुकार लो तुम्हारा इंतजार है, सादर करताय पुन्हा एकदा प्राध्यापक डॉक्टर रवींद्रकुमार बावने सर.

0: श्रोते हो, हे गाणं ऐकताना अंगावर शहारा येतोच हो ना। हेमंतांच्या स्वरांचा हाच तर चमत्कार होता। संगीतकार म्हणून त्यांनी खामोशीच्या संगीतात एक वेगळीच जादू निर्माण केली, एक शांतता जी खूप काही बोलून जाते। रसिक हो, गायक, संगीतकार, निर्माता, हिंदी बंगाली चित्रपट आणि अनेक अनेक, हेमंत कुमार हे एक नाव नाही तर एक संपूर्ण संगीत विद्यापीठ होतं। आणि त्यांचीच गाणी आज आपल्यासमोर सादर केली मनभावन करावके सिंगिंग क्लबचे श्री जितेंद्र अग्रवाल, इंजिनियर श्री भागवत पाटील, प्राध्यापक संजय कोरांने आणि प्राध्यापक डॉक्टर रवींद्र बावने यांनी। श्रोते हो, आज 16 जून त्यांच्या जयंतीनिमित्त त्या मखमली, गंभीर, रोमॅन्टिक, खट्याळ आणि तितक्याच संवेदनशील आवाजाला आपण पुन्हा एकदा मनापासून सलाम करूया। श्रोते हो, जाता जाता पुन्हा एकदा हेमंतांनी गायलेलं पॉप्युलर मराठी गाणं कुठलं येतंय का लक्षात? नक्कीच, जर तुमच्या लक्षात आलं असेल तर नक्कीच आम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवर कळवा। आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9284994433, 9284499433। या नंबरवर नक्की आमच्याशी संपर्क साधा आणि तुम्हाला आजचा हा हेमंत कुमार स्पेशल कार्यक्रम कसा वाटला ते सुद्धा जरूर कळवा। आम्ही आपल्या प्रतीक्षेत आहोत। श्रोते हो, काही आवाज कधीच विसरले जात नाहीत, ते फक्त आठवणीत नाही तर श्वासात राहतात। तेव्हा आज इथंच थांबूया। मी आरजे शुभांगी आपली रजा घेतीये। पुन्हा भेटूया पुढच्या खास कार्यक्रमात। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट, म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा KCE's ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसनी।
2: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू, सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स। उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव।

0: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसनी.
1: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव. आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे प्लॅटफॉर्म.
0: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा नॅक ए ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे जळगाव.

अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी, तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा नॅक ए ग्रेड अँड एमबीए फॉर एमबीए प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे, जळगाव.

अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी, तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा नॅक ए ग्रेड अँड एमबीए फॉर एमबीए प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे, जळगाव.

0: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसनी.
1: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे, जळगाव. आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे प्लॅटफॉर्म.
0: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा नॅक ए ग्रेड अँड NBA फॉर MBA प्रोग्राम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे, जळगाव.

अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी, तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा नॅक ए ग्रेड अँड एमबीए फॉर एमबीए प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे, जळगाव.